0: कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:30 झालेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्याविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचमल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. मित्रांनो, गीतरामायणातलं आज कुठलं गीत असेल नक्की कळेलच काही क्षणात. फरमाईश करण्याकरता व्हॉट्सअप क्रमांक आणि अभिप्रायांसाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. 86 57 66 10 71. दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. काही क्षणातच गीतरामायण.
1: श्री रामाना लाडीकपणाला म्हणू लागले.

आपल्या नशिबात काय असेल काही सांगता येत नसतं, आणि आपण म्हणतो ना विधिलिखित टाळता येत नसतं. म्हणजे बघा ना, मृगसोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव. मृगसोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव. श्रीरामांना फसवून गेल्या शक्ती मायावेळी, दैव जाणिले कोणी.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलं जातं आणि आपल्या आईवडिलांची सेवा करणं हा आपला खरा धर्म असतो.

तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेवा. पण सध्या समाजामध्ये आपण काय वाचतो, काय घटना आपण बघत असतो की मालमत्तेसाठी प्रॉपर्टीसाठी घरामध्ये भांडण आहेत, दोन भावांचं पटत नाही आहे, आई वडिलांना विचारत जात नाही आहे, आणि मग मन खिन्न होतं की ज्या माता पित्यानं आपल्याला जन्म दिला त्यांच्याप्रती कृतज्ञतेच्या जागी ती जागा कृतज्ञता कुठे दिसतच नाही. आणि मग एक दिवस आपण मदर्स डे साजरा करतो, त्यावेळेला अगदी आठवण येते आईची. मग अशा वेळेला फक्त एका दिवसापुरती आईची आठवण करायची असते का? एका दिवसापुरता फादर्स डे, एका दिवसापुरता वडिलांना नमस्कार करायचा असतो का? तर नाही. रोजच आपल्या माता पित्याचं स्मरण करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. पण सध्या समाजामध्ये आपण बघतो ना की ही जी भांडणं, भांडणतंटा, संवाद होत नाही, मुळात हा संवाद कुठेतरी हरवला जातो. आणि मग मनाला फक्त एकच प्रश्न पडतो की अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहात.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला वंदन हा भक्तिगीतांचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क झाला होता, त्यांची नावं सांगतो. अविनाश दिवेकर रत्नागिरीहून, अरुणा घाडी गोरेगाव, विनय जोग विलेपार्ले पूर्व इथून, आत्माराम खराडे त्यानंतर प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरवलीहून, गायत्री वैशंपायन दादरहून, गौतम भिंगारडे आणि शलाकाकडने विरारहून. व्हॉट्सअपवरती संदेशांची बरसात आहेच. अनंत कानडे, मेघना आगाशे, मिलिंद शेटे, वर्षा भावार्थी सोलापूरहून, त्यानंतर बलभीम यांचा संपर्क झालेला आहे. मग

देवीदत्त मुणगेकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर यांचा मालवण इथून संपर्क आहे, अभय यांचा सिंगापूरहून संपर्क झालेला आहे, मग अनिल गावडे, महेश बारुळकर, यशवंत आडमुठे, त्यानंतर बाळशीराम आणि योगिता जाधव, प्रताप तेंडुलकर, नित्यानंद आणि जयश्री पाटील, प्रफुल्ल गोखले, त्यानंतर वासुदेव राव नंदुरबार इथून, मग गोपाळ मेढेकर, विश्वनाथ छत्रे, रोहिणी बापट, त्यानंतर श्रीपाद जोशी, रवींद्र कुडाळकर, जयश्री उमराणी, स्वाती कुलकर्णी दहिसर, जयंत बर्वे वसई इथून, दीपा पालकर, विद्याधर कुलकर्णी अहिल्यानगर इथून, राजाराम कोर मुरबाड इथून, मग हरिश्चंद्र परमाळे, नंदकुमार पाटील, रवींद्र साने, सुवर्णा चौगुले आणि नागेश चौगुले, के जे कामत, आनंद मुकाशी, त्यानंतर संजय माईंडकर, मग संपर्क होतो आहे किशोर पेडणेकर यांचा, जुई सुजाता आणि प्रकाश कुलकर्णी, आणि त्यांनी आत्ता एक माहिती अशी सांगितलेली आहे की जपानहून त्यांचा मित्र शैलेश दाते हा सुद्धा कार्यक्रम ऐकतोय. धन्यवाद. म्हणजे परदेशातलं आपला परिवार वाढत चाललेला आहे, क्या बात है. नीलांबरी कुलकर्णी, प्रदीप कुमार कोटलवार, सुनीता उत्तुरकर, राजेश दुतुंडे, किशोर आणि संध्या नायगावकर, वासुदेव भिडे, पूनम सोईतकर, प्रताप जाधव, विलास जोशी, सुमेधा परांजपे कल्याण, भीमराज मेहर, विजय देवरे बडोदा इथून, नागेश डोळस बारामती इथून, रवींद्र जोशी नांदेड, दिलीप वाणी, महेश नामजोशी, सखाराम राशींकर सोनई गावातनं संपर्क आहे, सुकृत आणि देविका हे आमचे परदेशातले श्रोते आहेत, सुप्रिया रायकर, प्रशांत मराठे, आबा पाटील, मधुसूदन आठवले, सुहास रिसबुट, लक्ष्मण अत्रे, पंकज मोहोड, संजय पाटील, रांचन रानडे, रामदास तांबे, प्रज्ञा मानकामे, सुहास सरवटे, चैतन्य अत्रे चिंचवड, त्यानंतर हिंदूराव शेवाळे कल्याणहून, मग गजानन पाटील, कलावती आणि विनोद वैती, प्रिया फाटक, आत्माराम खरडे यांनी मेसेज देखील केला आहे, मुरलीधर रौंदळ, प्रकाश कुलकर्णी, मंगेश जोशी, मंगेश म्हात्रे, विवेक ओगले, अनिल यांचा संपर्क झाला आहे, मग सुरेश बावकर, उदय कुलकर्णी, शिरीष बेलसरे, चंद्रशेखर मुळेकर, जयेंद्र शहा, विठ्ठल मसलेकर, किरण चौधरी, अर्चना जोगळेकर अलिबागहून, आणि सुहास कुलकर्णी सध्या कॅलिफोर्निया इथून संपर्क झालेला आहे, ते चेंबूरचे रहिवासी आहेत, क्या बात आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल, आणि मग 6:05 पुन्हा भेटूया रेनबो फंडेमध्ये एका नव्या विषयासह. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचं आपलं वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आजबल. तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आणि आजच्या संडे स्पेशल रेनबो फंडेमध्ये रविवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, दोन गाण्यात काही समान सापडत आहे का बघा. म्हणजे शब्द कॉमन नाही आहे. एक विषय घेतलेला आहे आपण पूर्वार्धात, काय असेल

0: प्रयत्न करा विषय ओळखण्याचा. सुरू करूया रेनबो फंडे.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
2: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
1: म्युझिकल साथ, रियल

0: मित्रांनो, काय असेल आजच्या कार्यक्रमाचा विषय ते मी तुम्हाला सांगेन, पण तत्पूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरा ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथं कमाल तापमान होतं 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 24 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथं 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूझ इथे सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली 93%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात काही ठिकाणी पावसाची तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा विषय काही नाही असं सांगितलं की भूपाळी विषय का, तर भूपाळी विषय आत्ता नाही आहे. जे गीत होतं तुझ्या कांतीसम रक्त पताका, ती भूपाळीच होती. म्हणजे अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती, आणि नंतर चंदनाचे हात पाहिर चंदन. आपण पूजा साहित्यामध्ये ज्या वस्तू वापरतो, ज्या गोष्टी वापरतो, म्हणजे बघा ना, त्या जे मगाच भूपाळी जी होती त्याच्यामध्ये गणपतीसाठी आपण काय आणलेलं आहे त्याचा उल्लेख होता. आणि चंदन, चंदन तर आपण वापरतोच पूजेमध्ये. तेव्हा पूजा साहित्यात जे जे साहित्य येतं, मग ती वेगवेगळी फुलं असतील, मग ते चंदन असेल किंवा अजून काही असेल, पूजेसाठी जे साहित्य लागतं त्या साहित्याचा उल्लेख ज्या गाण्यांमध्ये आहे अशी गीतं तुम्ही आम्हाला ऐकू शकणार, तुम्ही आम्हाला सुचवू शकणार आहात. आणि अशी गीतं मी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही सुचवू शकता गाणी की ज्याच्यामध्ये पूजा साहित्याचा उल्लेख आहे. 8657661071, 86 57 66 10 71 व्हॉट्सअप क्रमांक, आणि दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि पूजेमधला महत्त्वाचा भाग म्हणजे आपण देवापुढे दिवा प्रज्वलित करतो, त्यामुळे दिव्याचा उल्लेख असेल गीत व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मित्रांनो, पूजा साहित्याची वर्णन करणारी गीता आपण ऐकतोय आणि आपल्याला देवदिनाघरी धावला या नाटकाची भोपाळी आहे. त्याच्यामध्ये तर कसं म्हणजे स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला. त्याचप्रमाणे धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला, रांगोळ्यांनी सडे सजविले. म्हणजे बघा, पूजेमध्ये आपण जे जे काही साहित्य वापरतो किंवा ज्या वेळेला दारापुढे रांगोळी काढली जाते त्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. आणि आता उठी उठी गोपाळ ऐकवते. अजून कोणत्या गीतांमधनं उल्लेख आहे पूजा साहित्याचा, बघा आठवते का, पटकन फोन करा.

मित्रांनो, पूजा साहित्याचा उल्लेख असलेली गीताचा विषय आणि मुळात श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली, मुळात प्रभू रामचंद्रांच्या पूजेकरता अयोध्या कशी सजली त्याचं वर्णन करणारं गीत.

0: मित्रांनो, पूजा साहित्याचा उल्लेख असलेली गीता आपण ऐकतोय आणि अनेकांनी पसंती कळवलेली आहे आणि आता एक खूप बोलकी प्रतिक्रिया इथे अशी आलेली आहे की त्यानिमित्ताने आपण पूजा साहित्याची जणू चेकलिस्ट मांडलेली आहे आणि त्यामुळे पूजेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं आपण आता निरांजन, समयी, दिवा या संदर्भातलं गीतसुद्धा ऐकलं, चंदनाचा उल्लेख असलेलं गीत ऐकलं, तर पुढचं गीत कुठलं असणार आहे नक्की कळेलच. पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर पुढच्या गीताकडे वळणार आहे आपण.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
2: मंगलमूर्ती
3: ओम या.

107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपला आवडता कार्यक्रम संडे स्पेशल रेनबो फंडे. तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. मित्रांनो, सध्या या गोष्टींची माहिती प्रत्येकाला असणं, खरं तर आजच्या पिढीला असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे होतं कसं की पूजा साहित्यामध्ये काय काय गोष्टी येतात, कलश, त्या कलशाचं महत्त्व काय आहे, रांगोळीचं महत्त्व काय आहे, अष्टगंधाचं महत्त्व काय आहे, दुर्वा, तुळस, बिल्वपत्र, म्हणजे वेगवेगळ्या देवतांसाठी वेगवेगळी प्रकारची पूजा साहित्यामध्ये असतं. म्हणजे आता शंकराची पूजा असेल तर बिल्वदल, त्या संदर्भातलं गीत मी ऐकवणार आहे. पण हे सांगण्याची आज गरज आहे, अनेकदा असं दिसतं की मुलांच्या आरत्यासुद्धा पाठ नसतात. आरत्या पाठ व्हायला हव्यात. आपल्या भारतीय संस्कृतीचं जे सांगितलेलं आहे संस्कृतीमध्ये ते जपायला हवं. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या जमान्यामध्ये आपण आपली भारतीय संस्कृती विसरत नाही होत ना, याचा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला ChatGPT विचारून भागत नसतं, नाही का? घरातनंही संस्कार झाले पाहिजेत. म्हणजे समाज माध्यमांचा, संगणकीय माध्यमांचा आधार जरूर घ्या, पण घरातनं ते आजी आजोबांकडून आपल्या आईवडिलांकडे आलेलं असतं, आईवडिलांकडे आपल्याकडे येतं, मग आपण ते पुढच्या पिढीला सांगणं हे महत्त्वाचं आहे, नाही का? त्यामुळे कलश या शब्दाचा उल्लेख ज्या गीतात आहे ती प्रभू रामचंद्रांची भूपाळी, आता ऐकवतो.

मित्रांनो, पारंपरिक पोशाखामध्ये सुद्धा पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे बघा, अनेक मंदिरांमध्ये जाताना सुद्धा कुठल्या प्रकारचा पोशाख परिधान करावा त्याचे काही नियम आहेत. म्हणजे तुम्ही जर दक्षिणेकडे गेलात त्या दिशेला आणि दाक्षिणात्य मंदिरं जिथे तिथे त्या त्या पद्धतीचा पोशाख करूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुळात आपली संस्कृती जी जपली जाते ना ते महत्त्वाचं आहे. सोळं नेसणं, कद हा शब्दच माहिती नसतो किती मुलांना. उपरणं हा शब्दसुद्धा माहिती नसतो. मग एका ठिकाणी एक संवाद ऐकला होता की एक मुलगी बाबांनाच म्हणती, बाबा ते काहीतरी असं असतं ना, वन साईडेड असं शोल्डरवरती करतात, वन साईडेड असं परिधान वेअर करतात. तर कसं आहे बघा की उपरणं हा शब्दच त्या मुलीला माहिती नव्हता. मग वडिलांनी सांगितलं, पण हा असा परिचयाच्या कुटुंबातनं झालेला संवाद आणि मग तो तुमच्याशी कुठेतरी शेअर करावा असा वाटला की मुळात आपल्याला उपरणं, कद, सोवळं, बरं पीतांबर हे शब्द माहिती पाहिजेत. अनेकदा असं म्हटलं जातं की सोवळं घातलंस का, नाही सोवळं नेसलं का, म्हणजे सोवळं नेसणं. कोणती आरती बोलणार आहेस तू, नाही आरती म्हणणार आहेस तू, म्हणजे भाषेचे संस्कारसुद्धा योग्य पद्धतीनं होणं आवश्यक आहे, नाही का. आणि आता बिल्वदलांकडे वळूया. पार्वती वेची बिल्वदले, नक्की ऐकवतो.

0: अनेकांचा संपर्क होतोय. अविनाश दिवेकर यांनी रत्नागिरीवरनं संपर्क करून सांगितलं की त्यानिमित्ताने म्हणजे पूजा साहित्याची एक चेकलिस्ट तयार झाली आणि तुम्ही फार चांगली माहिती दिलीत, असं सुद्धा त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे आजच्या पिढीला हे समजावण्याची गरज आहे आणि निर्माल्य या शब्दाचा अर्थसुद्धा अनेकांना माहिती नसतो, निर्माल्य बाजूला ठेव असं मुलांना सांगितलं ते कळत नाही. आता एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24

0: 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
2: मित्रांनो, वाढदिवसाला औक्षण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे, किंवा कुठल्या शुभकार्याला आपण जात असू तर तिथे सुद्धा औक्षण केलं जात असतं. औक्षण संदर्भातली सैनिकांच्या औक्षणाची एक कविता 10वीच्या पाठ्यपुस्तकात आहे. पण औक्षण म्हणजे काय हेच अनेकांना माहिती नसतं, ओवाळणं या शब्दाचा अर्थ माहिती नसतो. आणि मग पटकन ज्यावेळेला वाढदिवसाला औक्षण केलं जातं, त्यावेळेला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जी आजच्या पिढीची आहे, जेन झी आहे, ती पटकन म्हणतात आरती करा, आरती वेगळी औक्षण वेगळं, कशा गमती जमती घडतात नाही. त्यामुळे आज आपल्याला आपली भाषा टिकवण्याची गरज आहे, त्या भाषेचे योग्य अर्थ समजावण्याची गरज आहे, शब्दांचे योग्य अर्थ समजावण्याची गरज आहे. आणि आता दिवाळीच्या संदर्भातलं गीत आहे खरं तर, पण त्यामध्ये तबक शब्दाचा उल्लेख आहे. आणि तबक हे पूजेतलं महत्त्वाचं साहित्य आहे, म्हणजे इथे त्याचा संदर्भ वेगळा आहे, पण तबक या शब्दाचा उल्लेख त्या गीतात आहे, त्यामुळे हे गीत ऐकवतो.

अनेकांनी आजचा विषय आवडल्याचं कळवलेलं आहे, पण आता सांगतेकडे आपण चाललेलो आहोत, कारण मग सुभाषित गुंजन वसणार आहे. अनेकांचा संपर्क झाला आहे, हर्ष जाधव, त्यानंतर सौरभ नाईक, संध्या, विनय जोग, मिलिंद शिधये, गायत्री वैशंपायन, जयंत बर्वे. जयंत बर्वे यांनी असं म्हटलं आहे, तुम्ही कुठून कुठून विषय शोधता आणि त्यानिमित्ताने विविध पूजा साहित्य आणि आज म्हणजे नेमका शब्द कुठला कसं बोलायचं हे सुद्धा कळलं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आज आम्हाला इथे परदेशातनं अजून एक संपर्क झालेला आहे राज यांचा, आणि त्यांनीसुद्धा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. परदेशातला परिवार वाढत चाललेला आहे कार्यक्रमाच्या सांगतेचं गाणं, ज्याच्यामध्ये तोरण शब्दाचा उल्लेख आहे.

मित्रांनो, पूजा साहित्याचा उल्लेख असलेली गीतं हा विषय आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे आणि आता ठीक 7 वाजता अगदी काही क्षणात आपण ऐकू शकाल आपली आवडती मालिका सुभाषितगुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं.

नमस्कार मंडळी. मनुष्याला बुद्धी, विचारशक्ती, संवेदनशीलता आणि इतरांना मदत करण्याची क्षमता लाभली आहे. या गुणांचा उपयोग जर केवळ स्वतःच्या सुखासाठी केला तर त्या जीवनाचं सार्थक तरी काय, असा प्रश्न एक संस्कृत कवी पुढील श्लोकात विचारत आहे. यो

0: किं तस्य जीवितफलं हि मनुष्यलोके काकोऽपि जीवति चिराय बलिंच भुङ्क्ते.
1: जो मनुष्य आपल्या मुलांबद्दल, गुरुजनांबद्दल, सेवकवर्गाबद्दल, गरजू व्यक्तींबद्दल किंवा आपल्या नातेवाईकांबद्दल दया आणि आपुलकी दाखवत नाही, त्याच्या जीवनाचा उपयोग तरी काय? कारण कावळा देखील दीर्घकाळ जगतो, कारण त्यालाही अन्न मिळतं. त्यामुळे या श्लोकाचा मुख्य संदेश असा आहे की मानवी जीवनाची खरी किंमत त्याच्या दीर्घ आयुष्यात नसून त्याच्या गुणवत्तेत आणि

0: शब्द बोलणं या छोट्या छोट्या कृतींमध्येही माणुसकीचं मूल्य दडलेलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःच्या यशामागे धावत असताना आपल्या सभोवतालच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करू शकतो, पण यशाला माणुसकीची जोड नसेल तर ते यश अपूर्ण राहतं. आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसं जगलो, किती लोकांच्या उपयोगी पडलो आणि आपल्या वागण्यामुळे किती लोकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच मानवी जीवनाचं खरं सार्थक केवळ स्वतःसाठी जगण्यात नसून इतरांशी प्रेम, दया आणि आपुलकीने जगण्यात आहे.
1: यो नात्मजे न च गुरौ न च भृत्यवर्गे दीने दयां न कुरुते न च बन्धुवर्गे किं तस्य जीवितफलं हि मनुष्यलोके काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुङ्क्ते.

आत्ताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनम ही मालिका. या आजच्या भागाचं लेखन आणि निवेदन होतं डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं. खरोखर चांगला विचार त्यात मांडलेला होता की आपण आयुष्य कसं जगलो हे महत्त्वाचं आहे, माणसं जोडणं महत्त्वाचं आहे, माणुसकीचा संस्कार महत्त्वाचा आहे, माणुसकी हा धर्म महत्त्वाचा आहे. जयंत बर्वे, सुभाष चव्हाण, माधव वाघ, गायत्री वैशंपायन, मंदा पेडणेकर, रामदास तांबे, नंदकुमार पाटील, विद्या सप्रे, रवींद्र कुडाळकर, त्यानंतर योगेश चौधरी, या सगळ्यांनी ही मालिका आवडल्याचं कळवलेलं आहे. सुभाषित गुंजनम आपण आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाच्या पदार्पणानिमित्त ही मालिका सुरू केलेली आहे आणि रोज सकाळी 7 वाजता FM रेनबो वाहिनीवरती त्या मालिकेचा आनंद आपण घेऊ शकतो. रोज एक सुभाषित, त्याचा अर्थ तुम्हाला ऐकायला मिळत असतो, हे आवडल्याचं खूप जणं सांगतायत. आणि मुख्य म्हणजे अनेकांचा संपर्क झालेला आहे आणि अनेकांनी आजचा रेनबो फंडे जो आपण सादर केला पूर्वार्ध पूजा साहित्याचा उल्लेख असलेला गीत तो सुद्धा आवडल्याचं कळवलेलं आहे. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. 8657661071 हा व्हॉट्सअप क्रमांक प्रतिक्रियांकरता आणि दूरध्वनी क्रमांक 45151342 आणि 45151433. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुढचं गीत.

0: छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवो भव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: जवळपास 12 लाख युवकांना या वेगवेगळ्या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या कल्पनेतनं नोकरी मिळाली आणि मोठ्या संख्येनं आज हे युवक देशसेवेच्या मुख्य प्रवाहामध्ये आता आले. या ठिकाणी जवळपास 202 मुलांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी मिळते, त्याचे नियुक्तीपत्र या ठिकाणी आज प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
0: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होतील. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांनी नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाच्या नव्या टप्प्यात देशव्यापी शुभारंभ काल करण्यात आला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी नांदेड इथं दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती तातडीची मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनानं संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. माहेरवाशिण म्हणून घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये गौरीसह गणेशाचंही विसर्जन झालं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे राबवत असलेल्या या जनजागृती उपक्रमाला सिंधुदुर्ग, पालघर नवी मुंबईत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतर खर्च टाळून विधायक कामं करण्याच्या तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. या निमित्तानं आजच्या विशेष वृत्तमालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल.
1: भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत 1968 पासून 10+2 ही रचना अस्तित्वात होती. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं तिची जागा 5+3+3+4 या

0: योजनेनं घेतली. 1968 नंतर पहिल्यांदाच भारतानं आपली शालेय शिक्षण प्रणाली नव्यानं रचली आहे. वयाच्या 3 वर्षापासून सुरू होणारी आणि 18 वर्षापर्यंत चालणारी ही नवीन रचना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सुरुवातीच्या वर्षांचा पहिल्यांदाच समावेश करते. या धोरणामुळे किमान 5 पर्यंतचे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरातील भाषेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील कठोर भिंती दूर केल्या. शिक्षण क्षेत्रातील शाखांमध्ये असलेल्या वर्गीकरणामुळे 15 वर्षांच्या मुलांना आयुष्यासाठीचे निर्णय घेण्यास भाग पाडले जायचे, त्यात लवचिकता आली आहे. 3 मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान सुनिश्चित करण्यासाठी 2021 निपुण भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्या प्रवेश या उपक्रमाच्या सोबतीनं या योजना सुमारे 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
1: आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त काल रत्नागिरी शहराजवळच्या भाट्टे किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अन्य काही संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यावेळी प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं प्रकाशन आणि वितरण करण्यात आलं. 20 आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचालनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील काही भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. दरम्यान आज राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20 रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: What's up in life? One more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical sound.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंत अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये.

मित्रांनो, मगाशी म्हटलं होतं ना मी की रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये काही सार्वजनिक मंडळांबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारं एक महत्त्वाचं स्थान म्हणजे गिरगावचा राजा. गिरगावमधल्या निकटवारी लेनमध्ये स्थित असणारा हा गिरगावचा राजा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. 99 वर्ष आहे मंडळाचं आणि शाडूची मूर्ती. शाडूची मूर्ती हे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे पर्यावरण स्नेही असा गणपती. आणि जे डेकोरेशन केलेलं आहे, द्वारकेचा गाभारा तिथे साकारण्यात आलेला आहे, अतिशय शिस्त

बद्ध पद्धतीने प्रत्येकाला तिथे दर्शन घेता येत असतं. कुठेही धक्काबुक्की नाही. अतिशय उत्तम नियोजन कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करून गिरगावचा राजा दरवर्षी अनेक जण तिथे दर्शनाला येत असतात. छायाचित्र काढायला देखील मिळत असतं. म्हणजे आपली श्रद्धा असते ना की आपण रांगेत उभं राहतो, पण रांगेत उभं राहून जर एक मिनिटसुद्धा मूर्तीपुढे उभं नाही राहता आलं, धक्काबुक्की झाली, तर मग वाईट वाटतं नाही का मनाला. 10 तास उभं राहायचं, 12 तास उभं राहायचं, पण अशा कुठच्याही प्रकारचं वर्तन तुम्हाला इथं दिसत नाही. इथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला दर्शन मिळतं, मूर्तीसमोर उभं राहता येतं, मूर्तीचं छायाचित्र काढता येतं. खरोखरच गिरगावच्या राजाचं जे मंडळ आहे दिकद्वारी लेनचं, त्या सर्व मंडळाचं अभिनंदन करायला हवं त्या शिस्तबद्ध पद्धतीच्या नियोजनाबद्दल. मूर्तीसुद्धा चौथ्या पिढीचा हा वारसा आहे मूर्तीचा. पाटकर कुटुंबियांकडनं ही मूर्ती साकारण्यात येते. आणि यंदाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मूर्तीबरोबरच कृष्ण, गणपती आणि कृष्ण यांचा सुद्धा जो संबंध आहे तिथं त्या मूर्तीशी एकरूपता जी दाखवली आहे, गणपतीच्या ठिकाणी कृष्णसुद्धा आहे. बघा तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. अतिशय उत्तम डेकोरेशन आहे आणि यंदाचं वर्ष 99वा वर्ष आहे. आणखीन एका मंडळाबद्दल मी बोलणार आहे, पण थोड्या वेळानंतर.

0: प्रतिभा पण मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच PGSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: PGSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: फिल्म सिटी मुंबई सादर करीत आहे कवी श्रीधर रचित महागणपती स्तोत्र, संगीतबद्ध केलंय प्रफुल्ल स्वप्निल यांनी। तेव्हा भक्तीचा आनंद द्विगुणित करूया रोहित राऊतच्या स्वरात।

मित्रांनो, रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये काही सार्वजनिक मंडळांची मी तुम्हाला माहिती देणार आहे असं मी सांगितलं. आणि गिरगावच्या राजाबद्दल आत्ता आपण बोललो, त्याबद्दलचे अभिप्रायसुद्धा लगेच आले. आणि शिस्तबद्ध नियोजनाबद्दल, आयोजनाबद्दल आपण बोललो, ते आवडल्याचं कळवलं. मित्रांनो, आणखीन एक मंडळ आहे गिरगावातलं, कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवास. आणि त्या वाडीचासुद्धा यंदा 100वा उत्सव संपन्न होतोय. अतिशय देखणी आरास आहे केलेली. कर्नाटकातल्या एका मंदिराप्रमाणे बल्लाळेश्वर मंदिर, जे कर्नाटकातलं, पाली इथलं नाही, कर्नाटकातलं जे बल्लाळेश्वर मंदिर आहे तिथल्या मंदिराचा देखावा उभारण्यात आलेला आहे. तिथली जी मूर्ती आहे त्यांच्याकडली, कुडाळ देशकर गौड ब्राह्मण इथली निवासातली, तिथली मूर्ती ही परमनंट कायमस्वरूपी आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून तिथं ही कायमस्वरूपी गणपती मूर्ती असते, तिचं पूजन केलं जातं आणि ती मूर्ती तशीच राहते. आणि विसर्जनाच्या वेळेला प्रतिकात्मक विसर्जन करण्यात येतं. कालच तिथं दर्शनासाठी जाऊन आलो आणि तिथे अतिशय उत्तम प्रकारे तिथेसुद्धा नियोजन होतं. लोक दर्शनाला येत होती, तिथेसुद्धा छायाचित्र काढत होती कार्यकर्ते. मुळात कसं आहे ना, कार्यकर्ते खूप महत्त्वाचे असतात, जे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा उत्सव साजरा करत असतात. आणि मुख्य म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने कलागुणांना प्रोत्साहन मिळत असतं. ते व्यासपीठ तिथे पहिल्यांदा उपलब्ध होतं अनेकांच्या आयुष्यात. म्हणजे अगदी आज जे आघाडीचे अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, वक्ते असतील, त्यांचासुद्धा पहिला रंगमंचीय प्रवेश हा गणेशोत्सवातल्या स्पर्धातनं झालेला असेल, नाही का?

दादी रेखिली रांगोळी येता लंबोदर. गणपती बाप्पाचं आगमन होऊन आठवडा कधी गेला कळलंच नाही. बघा ना, सोमवारी आगमन झालं आणि काल गौरी गणपतीचं, म्हणजे 7 दिवसांचे गणपती ज्या ठिकाणी त्यांचं विसर्जन सुद्धा झालं. कसं बघा ना, की उत्सव सुरू झाला आणि उत्सव अर्ध्या टप्प्यावरती आला. आज रविवार, मग या आठवड्यामध्ये अनंत चतुर्दशी आहे. या उत्सवांच्या निमित्ताने आपण एकत्र येतो ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. त्यानिमित्ताने एक विचारमंथन होत असतं, विचारांची देवाणघेवाण होत असते.

0: रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबद्दल बोललो आणि त्याच्यासुद्धा खूप छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत. के जे कामत, रामदास तांबे, जयंत बर्वे, चंद्रशेखर मुळेकर. चंद्रशेखर मुळेकर असं लिहितात की जे आत्ता आपण गिरगावच्या राजाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल बोललो ते आवडल्याचं कळवलं आहे आणि असे उत्सव शिस्तीत साजरे करणं महत्त्वाचं आहे सांगितलं. प्रमोद राऊत धाराशिव इथून, श्रुती भावे ठाण्याहून, त्यानंतर संपर्क झालेला आहे मनीषा बोरकर यांचा, माधव वाघ, गायत्री वैशंपायन, विजेंद्र, रघुनाथ खन्नूरकर, संजय पाटील या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: ठीक 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 131 भाग अगदी काही क्षणात.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: चिंचपोकळी ह्या नावाच्या उगमाचा शोध घेता घेता चिंचपोगली बंगला सापडला. त्याचे मालक कॅप्टन बुखाननही सापडले. आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो हा की हा बंगला होता कुठे. या बंगल्याचं अस्तित्व पुसलं जाऊन जवळपास 200 वर्ष होत आली. या काळात मुंबई वेगानं बदलली. बदललेल्या मुंबईत या बंगल्याचं स्थान होतं कुठे हे शोधून काढणं आव्हानात्मकच होतं.
2: जुन्या नकाशावर चिंचपोकळी भागाचं वाचन सुरू असताना माझं लक्ष चिंचपोकळी रोडवर गेलं. आपल्या नावात ठिकाणांची नावं असलेले रस्ते आपल्याला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातात. उदाहरणार्थ गोलंजी हिलवर घेऊन जातो तो गोलंजी हिल रोड, परळच्या तलावाकडे नेणारा परेल टँक रोड, सुपारी बागेकडे जाणारा सुपारी बाग रोड इत्यादी. याच न्यायानं चिंचपोकळीकडे घेऊन जाणारा तो चिंचपोकळी रोड, हा रस्ता चिंचपोकळी बंगल्याच्या स्थानापर्यंत घेऊन जाईल असं मला खात्रीने.

0: वाटू लागलं.
1: हा चिंचपोकळी रोड होता कुठं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गानं लालबागहून भायखळ्याकडे जाताना दत्ताराम लाड मार्ग, रंगारी बदक चाळ आणि जयहिंद सिनेमा मागं टाकल्यावर येणाऱ्या सिग्नलवरून डावीकडे जातो तो चिंचपोकळी रोड. या रस्त्याचं आजचं नाव तुकाराम भिकाजी कदम मार्ग. हा रस्ता आपल्याला काळा चौकी रोडपर्यंत घेऊन जातो. काळा चौकी रोड म्हणजे आजचा दत्ताराम लाड मार्ग. तुकाराम भिकाजी कदम मार्ग आणि काळा चौकी रोड ज्या चौकात एकमेकांना भेटतात त्याच ठिकाणी आपला चिंच पोगली बंगला होता असं म्हणता येतं. आजच्या काळात या भागात मयुरेश बिल्डिंग, जिचं जुनं नाव मुरली चाळ होतं, यंग इश्वटी म्हणजे जुनी इराणी चाळ, काजूचा बंगला म्हणजे जुना शिरीन मंजिल बंगला, ओम रूप म्हणजे जुनी राधाबाई चाळ, त्याचबरोबर भट चाळ इत्यादी इमारती आहेत.
0: एकेकाळी ब्रिटिश डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीने आपली ओळख बदलायला सुरुवात केली ती 1860 नंतर. 1854 मध्ये मुंबईच्या ताडदेवला पहिली गिरणी सुरू झाली आणि मुंबई औद्योगिक नगरी होण्याच्या दिशेने घोडदौड करू लागली. आपल्या पत्त्यात चिंचपोकळी असा स्पष्ट उल्लेख करणारी रॉयल स्पिनिंग अँड वीविंग कंपनी लिमिटेड ही पहिली गिरणी 1860 सुरू झाली. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी नायकाच्या चाळींचे मालक केशवजी नाईक यांनी गिरण गावात सुरू केलेल्या या पहिल्या गिरणीला आज आपण दिग्विजय मिल म्हणून ओळखतो.
1: चिंचपोकळी परिसरात दुसरी गिरणी सुरू झाली ती पहिल्या गिरणीच्या अगदी विरुद्ध दिशेला, राणीच्या बागेच्या थोडी अलीकडे. ही गिरणी म्हणजे मेरवांजी भावनगरी यांची द ग्रेट ईस्टर्न मिल. या गिरणीच्या जागी आता उंच टॉवर उभा आहे. 1869 साली टाटांनी मुंबईतल्या आपल्या गिरणी व्यवसायाची सुरुवात केली, ती या चिंचपोकळी रोडवरच. चिंचपोकळीची बंद अवस्थेतली एक तेल गिरणी विकत घेऊन टाटांनी त्याच जागेत 1869 साली अलेक्झांड्रा स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड ही गिरणी सुरू केली. या गिरणीला आपण आज इंदू मिल क्रमांक 2 म्हणून ओळखतो. तीही बंद आहे. महानगरपालिका त्या इमारतीत गिरण्यांचं म्युझियम सुरू करणार आहे.
0: त्यानंतर काही काळातच आणखी 7 कापड गिरण्या सुरू झाल्या. हा संपूर्ण भाग गिरण्यांनी व्यापू लागला तसे इथले पारशी ब्रिटिशांचे बंगले हळूहळू अंतर्धान पावत गेले. त्यातल्या रहिवाशांनी मलबार हिल, ताडदेव, बेलासिस रोड हे उच्चभ्रू भाग जवळ केले. बुखानन यांच्या बंगल्यानं 1826 साली त्या परिसराला दिलेलं नाव मात्र त्या परिसराला एव्हाना घट्ट चिकटलं होतं. बॉम्बे 400012 असा पोस्टाचा पिनकोड क्रमांकही तिला मिळाला होता.
1: बुखानन यांच्या बंगल्याच्या उल्लेखापूर्वीच्या काळात हा परिसर परळ किंवा माझगाव म्हणून ओळखला जात असे. वाडिया यांच्या पुस्तकातही चिंचपोकळीचा उल्लेख डिस्ट्रिक्ट नियर माझगाव असा आहे. 1826 पूर्वीच्या पुस्तकातून किंवा वर्तमानपत्रातून शोध घेतला असता त्यात चिंचपोगली किंवा चिंचपोकळी हे नाव आढळून येत नाही. चिंचपोगली बंगल्याच्या उदयानंतर मात्र या नावाची विविध रूपं सातत्यानं आढळतात. त्यामुळे या परिसराला हे नाव त्या बंगल्यामुळे प्राप्त झालेलं असून प्रकरणाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या नावाचा आणि चिंचेचा किंवा पोफळीचा काही संबंध नसावा असं माझं मत आहे.
0: चिंचपोकळी हे नाव कसं पडलं ते समजलं, पण हे नाव ज्या चिंचपोगली नावावरून आलं त्यातल्या चिंच आणि पोगली या दोन शब्दांचा अर्थ काय तेही शोधणं आवश्यक होतं. सुरुवातीला हे नाव चिंच पाखाडी असेल का अशी एक शंका होती, कारण आपल्या नावात पाखाडी शब्द असणारी अनेक ठिकाणं मुंबईत आजही आहेत. चिंचपोकळीला अगदी लागून असलेल्या माझगावात म्हातार पाखाडी नावाचं पोर्तुगीजकालीन गाव आजही प्रसिद्ध आहे. ठाण्यात 5 पाखाडी आहे, कांदिवलीत बंदर पाखाडी आहे. यातला चिंचचा उच्चार चिंच असा होणं शक्य आहे आणि पाखाडीचं स्पेलिंग तर सर्रास PAKARII पाकारी असं केलं जायचं.
1: काळाच्या ओघात कधीतरी रलयोहो अभेदहा या नियमाप्रमाणे पाकारीचा पाकाली आणि कालांतराने तो पोकळी असं होणंही शक्य होतं, पण तसं झालेलं दिसत नाही. नजीकच असलेली म्हातार पाखाडी अजूनही पाखाडी म्हणूनच संबोधली जाते. मग ते नाव इथेच कसं बदललं याचं स्पष्टीकरण देता येत नाही.
0: चिन्स या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ रंगीत छापील कापड असा होतो. मराठीत याला चिटाचे कापड असं म्हणतात. परंतु बुखानन यांचा बंगला ज्या काळात अस्तित्वात आला होता त्या काळात कापड गिरण्या मुंबईच्या कल्पनेतही नव्हत्या. मग त्यांना चिंच शब्द कुठून गवसला की आपल्या बंगल्याभोवती फुलाफळांची झाडं पाहून आपल्या बंगल्यावर फुलाफळांचं आच्छादन पसरलंय असं वाटून त्यांनी चिंच हा शब्द स्वीकारला होता. कुणास ठाऊक, पोगली किंवा पुगलीचा किंवा पोकळीचा अर्थ मात्र अद्याप सापडलेला नाही.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 131वा भाग. ही मालिका आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे. या मालिकेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सुभाषित गुंजनम आणि अज्ञात मुंबई या दोन्ही मालिका उत्तम आहेत असं अनेकांनी कळवलेलं आहे. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
1: गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंत अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आज FM गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz वरती सकाळी 10 ते 1 या वेळेत आपल्या भेटीला येईल RJ रश्मी वारंग, आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत FM रेनबो वाहिनीवरचे सादर करेल कार्यक्रम RJ अश्विनी. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही सांगितलेलं आहे, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल, 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतनं बातम्या आपण ऐकाल, 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी समाचार आपण ऐकाल, आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला संडे स्पेशल रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवोभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. सेमिकॉन इंडिया 2026 ही भारताची 5वी सेमीकंडक्टर परिषद काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं यशस्वीरीत्या पार पडली. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या संकल्पनेखाली झालेल्या या 3 दिवसांच्या परिषदेत 600 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशाच्या विविध राज्यातील 12 चमूंसह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूंनी मूल्य साखळीचं विविध पैलू प्रदर्शित केले. परिषदेत सेमीकंडक्टर डिझाईन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, उपकरणं आणि साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील 56 सामंजस्य करार, घोषणा आणि धोरणात्मक उपक्रम पार पडले. सेमीकंडक्टर चिप्सची रचना आणि निर्मिती करण्यास सक्षम देश म्हणून भारत आता उदयाला येत आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबत देशाला सतर्क राहावं लागेल असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका माध्यम समूहाच्या प्रतिनिधीशी ते काल बोलत होते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे अनेक देश आणि प्रस्थापित कंपन्या एक आव्हान किंवा धोका म्हणून पाहतात. भारतानं या क्षेत्रात फार प्रगती करूच नये अशी इच्छा असणारे हे देश आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय निर्माण करू शकतात. त्यांच्याकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी सेमीकंडक्टर उद्योगानं सज्ज राहिलं पाहिजे असं वैष्णव म्हणाले. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवर केंद्र आणि राज्य सरकारांना समन्वयानं काम करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत 3 महत्वाची पदं जिंकली आहेत. ABVP यश डबास यांनी अध्यक्ष, रिया छावडी यांनी सचिव आणि लक्ष राज सिंग यांनी सहसचिव पदावर विजय मिळवला. मात्र उपाध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार दीपांशू शोकीन विजयी झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल ABVP अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुणांचा राष्ट्रप्रथम या धोरणावरील अढळ विश्वासाचं प्रतीक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विकसित भारतच्या संकल्पनेत योगदान देण्याचा संकल्प यातून दिसून येत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळं अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात सामंजस्य कराराची मुदत संपल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या दृढ संबंधांच्या आधारे आपली भागीदारी नव्यानं बळकट करण्याची संधी दोन्ही देशांकडे असल्याचं प्रतिपादन नेपाळचे अर्थमंत्री डॉ स्वर्णिम वागले यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारत नेपाळ संबंधांची पुनर्रचना या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य याबाबत बोलताना डॉ वागळे यांनी भारतीय गुंतवणुकीतून सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांचा उल्लेख केला. तसंच नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी भारतानं केलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. तसंच नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी द्वारका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवली आहे. मोहिमेदरम्यान 40 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून 10 परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणरायाबरोबरच घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. 20व्या आशियाई

या स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचलनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपट्टू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. भारताची टेकबॉल खेळाडू क्विन्सी डिसुजा आज जपानच्या युईना साकामोटो विरुद्ध कांस्य पदकासाठीचा सामना खेळेल. या स्पर्धेत भारताचं पदकांचं खातं उघडण्याची पहिली संधी तिच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं 46वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू आहे. यात भारतीय पुरुष संघानं काल स्पेनचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या गटात भारतानं मंगोलियावर 3-1 असा विजय नोंदवला. या स्पर्धेची 5वी फेरी आज होणार आहे. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सुरुवात होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, तेलंगणा आणि अंदमान तसंच निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं मच्छीमारांना उद्यापर्यंत अंदमान समुद्रात आणि पुढील 2 दिवस पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प समारोहाचं आयोजन. घरगुती अनुदानित LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारताची नेमबाज इलावेनिल वालारिवन हिनं जपानमधील आयची नागोया इथं सुरू 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. तिनं आजच्याच दिवशी आधी जिंकलेल्या सांघिक रौप्य पदकापाठोपाठ हे वैयक्तिक रौप्य पदक देशाच्या खात्यात जमा केलं. 2025 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या इलावेनिलनं अंतिम फेरीत 252.4 गुण मिळवून दुसरं स्थान पटकावलं. या प्रकारात जपानच्या हिताना ताईचीनं 253 गुणांचा नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. त्यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं पहिलं पदक निश्चित करताना इलावेनिल वालावरिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा विनोद यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. यात चीननं 1904.2 एकूण गुणांसह सुवर्णपदक पटकावलं तर भारतानं 1897 गुणांसह दुसरं स्थान जिंकलं. भारताच्या महिला हॉकी संघानं आज उझबेकिस्तानवर 19-0 असा दणदणीत विजय मिळवला. फॉरवर्ड दीपिका शेरावत या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरली. तिनं 8 गोल केले, तसंच इशिका चौधरीनं हॅट्रिक पूर्ण केली. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं साखळी गटातील सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. स्पर्धेतील टेकबॉल प्रकारात भारताचं आव्हान पदकाविनाच संपुष्टात आलं असून कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या मिश्र दुहेरी जोडीला व्हिएतनाम विरुद्ध पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघानं बांगलादेश समोर विजयासाठी 196 धावांचं कठीण लक्ष्य ठेवलं आहे. शेफाली वर्माच्या नाबाद 100 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 11व्या षटकात 5 बाद 55 धावा झाल्या आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर धारकांना लागू असलेल्या अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दर FRSP सह सिलेंडर घेताना आता येत्या 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार

दरम्यान एकंदर जवळपास 27,43,00,000 ग्राहकांनी अर्थात 90%हून जास्त ग्राहकांचं प्रमाणीकरण पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. प्रत्येक घरगुती वापराची गॅस जोडणी आधार प्रमाणित ग्राहकाशी संलग्नित केल्यामुळे त्याचा व्यावसायिक औद्योगिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी नवी दिल्ली इथं द फ्युचर ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट डायनामिक्स अर्थात पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करतील. या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन राष्ट्रीय हरित लवादाद्वारे करण्यात आलं. पंजाब पोलिसांनी या आठवड्यात अमृतसर आणि फरीदकोट या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विविध कारवाया करून सीमापार हेरोईन तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांकडून 101 किलो हेरोईन जप्त केलं आहे. पोलिसांनी आज फरीदकोटमध्ये एका टोळीच्या 4 म्होरक्या

व्यापार अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आणि 17 किलो हेरॉईनसह त्यांच्या 3 मुख्य म्होरक्यांना अटक केली. तर 16 आणि 18 सप्टेंबर रोजी अमृतसर मधील इतर 2 कारवायांमध्ये 37 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं. पोलिसांनी एका पिस्तूल आणि जिवंत काढतुसांसह 4 आरोपींना त्यावेळी अटक केली. अकोला इथं कृषी विद्यापीठात आज सकाळी विभागीय आढावा बैठकीत जिल्हानिहाय पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री आकाश फोनकर यांच्यासह या बैठकीला

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेंबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:36 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण मराठमोळा साज या विषयावर बोललो होतो. तेव्हा आपण महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांचा आणि त्यांच्या इतिहासाचा एक सुवर्ण प्रवास केला होता. आता सध्या वातावरण कसं आहे तर आजूबाजूला गणेशोत्सव, घराघरांमध्ये ती सुंदर राजेशाही फेस्टिव्ह वाईब आहे. मग विचार केला की दागिन्यांची गोष्ट तर झाली, पण गौरी गणपतीच्या या सणात किंवा आपल्या मराठमोळा सणात साडीशिवाय हा साज पूर्ण कसा होणार? म्हणूनच आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचा पेहराव आणि साडीचे काठ याविषयी. विचार करा, साडीचा काठ म्हणजे काय? फक्त कपड्याची एक बॉर्डर तर नाही. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात साडीचा काठ ही केवळ नक्षी नाही, तर तो आपल्या राज्याचा भूगोल आहे, इथली संस्कृती आहे आणि इथल्या मातीचा स्वाभिमान आहे. जेव्हा एखादी कारागीर हाताने साडी विणते तेव्हा ती केवळ धागे जोडत नाही, तर ती एका पिढीचा इतिहास त्या काठावर जिवंत करत असते. आज आपण महाराष्ट्राच्या अशाच साड्या आणि त्यांच्या काठांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा इतिहास खूप कमाल आहे. आणि हो, आजचा कार्यक्रम जरी साड्यांवर असला आणि खास माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी जरी असला, तरी माझ्या मित्र श्रोत्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. कारण आज 20 सप्टेंबर आहे आणि आज वाईफ ॲप्रिसिएशन डे सुद्धा आहे. अर्थात आपल्या पत्नीचं तिच्या कष्टाचं कौतुक करण्याचा आजचा दिवस. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम ऐकून आपल्या पत्नीला एक छानशी पारंपरिक साडी गिफ्ट करण्यासाठी यापेक्षा उत्तम दिवस आणि योग्य कारण दुसरं असूच शकत नाही, नाही का? चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूयात. त्याआधी एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

तर आता आपण बोलूयात पहिल्या थाटाबद्दल, अर्थात पैठणी साडीबद्दल, ज्याला आपण साड्यांची राणी म्हणतो. मंडळी, इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात म्हणजेच सातवाहन राजांच्या काळात गोदावरी नदीच्या काठी वसलेलं प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण हे जागतिक व्यापाराचं खूप मोठं केंद्र होतं. ग्रीक इतिहासकार टोलेमी याने आपल्या दस्तावेजात लिहिलं आहे की पैठणचे हे तलम कापड आणि त्याचे नक्षीदार काठ घेण्यासाठी थेट रोमन साम्राज्यातून जहाजे भारतात यायची. तिथले राजे या काठाच्या बदल्यात सोन्याची नाणी द्यायचे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैठणीच्या काठावर जो बांगडी मोर आपण पाहतो, म्हणजे एका वर्तुळात विणलेले दोन मोर, ते डिझाईन 2000 वर्षांपूर्वीच्या अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधल्या कोरीव कामातून आणि भित्तीचित्रांमधून जशाच्या तसं कापडावर उतरवलं गेलंय. म्हणजे विचार करा, आपण फक्त साडी नेसत नाही तर लेण्यांचा इतिहास काठावर मिरवतो. आता गोदावरीच्या काठावरून थेट वळूयात विदर्भाच्या घनदाट जंगलाकडे. तिथे विणली जाते करवती काठी साडी. मंडळी, टेक्सटाईल कमिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत नोंदीनुसार गडचिरोली आणि भंडारा या निसर्गसंपन्न भागातल्या स्थानिक विणकरांची ही पारंपरिक कला आहे, ज्याला भारत सरकारचा GI टॅग सुद्धा मिळाला. बरं, या साडीला करवती का म्हणतात? कारण तिच्या काठावर लाकूड कापायच्या करवतीसारखे तीक्ष्ण त्रिकोणी डिझाईन असतं. विणकरांनी हे डिझाईन विदर्भातल्या प्रसिद्ध रामटेक मंदिराच्या शिखरांच्या रचनेवरून घेतलेलं आहे. निसर्गाशी आणि भूगोलाशी जोडलेला हा राकट मजबूत काठ म्हणजे विदर्भाच्या अस्मितेची सहीच आहे. चला तर, एका बाजूला पैठणीची राजेशाही आणि दुसऱ्या बाजूला विदर्भाचा हा कणखर निसर्ग, या दोन्ही गोष्टी अनुभवल्यानंतर आता एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो कापडाच्या धाग्यांमध्येही विणलेला असतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नारायण पेठ साडी. या साडीचा इतिहास अत्यंत रंजक आहे. इतिहास अभ्यासकारांच्या मते ही गोष्ट आहे 17व्या शतकातली, साधारण इसवीसन 1630 सुमारातली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांच्या सैन्याचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या कुशल विणकरांचा तळ महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरच्या नारायण पेठ या भागात पडला होता. मोहीम फत्ते करून जेव्हा सैन्य परत निघालं तेव्हा काही मराठी विणकर स्थानिक संस्कृतीच्या प्रेमात पडून तिथेच स्थायिक झाले. त्यांनी स्थानिक तेलंगण विणकरांसोबत मिळून कापड विणायला सुरुवात केली आणि त्यातून जन्माला आला नारायण पेठ साडीचा हा प्रसिद्ध रुंद जरीचा काठ. हा काठ एकदम सरळ, कडक आणि शिस्तबद्ध असतो. पुढे पेशव्यांच्या काळात या साडीला आणि तिच्या कडक काठाला एवढी राजेशाही मान्यता मिळाली की दरबारातल्या महिलांसाठी ही साडी नेसणं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. दोन वेगवेगळ्या प्रांतांची संस्कृती आणि लष्करी मोहिमेची पार्श्वभूमी असलेला हा काठ आपल्याला सांगतो की सरहद्दी या माणसांना वेगळं करण्यासाठी नसतात, तर संस्कृती एकत्र आणून काहीतरी सुंदर घडवण्यासाठी असतात. नाही का? काय मग मंडळी, आहे की नाही? हा आपल्या मातीचा जिवंत वारसा. बरं, आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढची गोष्ट पाहूयात. पण यासोबतच कार्यक्रम कसा वाटतोय हे सुद्धा सांगा.

आज आपण बोलणार आहोत आपल्या पुणेरी साडीबद्दल. पुणेकरांना त्यांच्या पुणेरी पाट्या आणि दुपारच्या झोपेवरून जितकं ओळखलं जातं तितकंच पुणेरी साडीच्या काठावरूनही ओळखलं जातं. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या जुन्या गॅझेटिअरनुसार आणि पेशवे दप्तरातील नोंदीनुसार जेव्हा पुणे हे मराठा साम्राज्याची मुख्य राजधानी

बनलं तेव्हा शनिवार वाड्यातल्या दरबारात वावरणाऱ्या सुसंस्कृत आणि विद्वान महिलांसाठी ही खास प्रकारची साडी तयार करण्यात आली होती. हिच्या काठाला अंबाडी काठ किंवा अगदी बारीक सुबक जरीची बॉर्डर म्हणतात. यात कोणताही भडकपणा नसतो. हा काठ बुद्धिमत्ता, सुसंस्कृतपणा आणि एका संथ शालीन अभिमानाचं प्रतीक मानला जातो. तर मंडळी, आज आपण पैठणीच्या रोषापासून ते पुणेरी साडीच्या शालीनतेपर्यंतचा प्रवास केला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राचा हा जो पारंपरिक पेहराव आहे तो केवळ फॅशन नाही आहे. आपल्या राज्याचा इतिहास किती समृद्ध आणि विचारपूर्वक विणलेला आहे हेच हे काठ आपल्याला सांगतात. बरं, जाता जाता माझ्या सर्व मित्र श्रोतांना पुन्हा एकदा आठवण करून देते, आज वाईफ ॲप्रिसिएशन डे आहे. गणपतीचा सण दारात आहे आणि पत्नीचं कौतुक करायची नामी संधीसुद्धा आज आहे. मग विचार कसला करताय? आज आपण ज्या साड्यांच्या काठांचा इतिहास पाहिला त्यापैकी एक सुंदर साडी आजच तुमच्या पत्नीला गिफ्ट करा. इतिहासाचा वारसाही जपला जाईल आणि सणाचा आनंदही दुप्पट होईल, नाही का? बरं मंडळी, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, पटकन त्यांची नावं सांगते. दीपा पालकर, गौतम भिंगारडे, विजेंद्र घाटोळ, प्रकाश कुलकर्णी, सोनवने फुलचंद, विठ्ठल मसलेकर, पंकज मोहोड, मोरेश्वर धायमोडकर, रामदास तांबे आणि गोपी झारखंड, श्रीपाद जोशी. बरं, यासोबतच आता वेळ झाली आहे चला दोस्तो बोलू काहीमध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्यलेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमध्ये प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्य सेवाही खासगी संस्थांच्या मदतीने पुरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.

0: अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दराने एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखायला मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळा गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले. चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं. तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडूत शतक झळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिनं 37 आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळं भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदक साठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
0: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीने 19 चेंडू 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत 3rd क्रमांकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 वर्षीय प्लंबरचा

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावरी

मंडळी, आपण रोज कितीतरी माणसांना भेटतो, कितीतरी गोष्टी ऐकतो, पण काही माणसं अशी असतात ना जी ज्यांच्या शब्दांनी आपल्या मनात घर करतात. ते जेव्हा लिहितात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे तर माझ्याच मनातलं आहे. अगदी असंच घडतं जेव्हा आपण अरविंद जगताप यांचं नाव ऐकतो किंवा त्यांचं लेखन वाचतो. येस मंडळी, आजचा आपला हा कार्यक्रम याच संवेदनशील लेखकाविषयी, कवीविषयी आणि समाजक कार्याविषयी आहे, ज्यांचं नाव आहे अरविंद जगताप. 20 सप्टेंबर रोजी जन्मलेला हा अवलिया आज प्रत्येक मराठी घराघरात पोहोचलाय.

कधी चला हवा येऊद्या मधल्या पत्रांमधून त्यांनी आपल्या डोळ्यात पाणी आणलं, तर कधी चित्रपटांच्या संवादातून आपल्याला अंतर्मुख व्हायला लावलं. पण अरविंदजींची ओळख फक्त एक मनोरंजन करणारे लेखक एवढीच मर्यादित नाही आहे बरं का. ते एक असे साहित्यिक आहेत ज्यांच्या लेखणीला मातीचा सुगंध आहे. ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव, तिथल्या शेतकऱ्यांचं कष्ट आणि बदलत्या काळातली माणसांची बदलणारी मानसिकता त्यांनी अत्यंत जवळून अनुभवली आणि तीच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडली. त्यांच्या शब्दांमध्ये कोणतीही कृत्रिमता नसते. ते जेव्हा लिहितात तेव्हा त्यात एक सहजता असते जी थेट काळजाला भिडते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही कोणाला उपदेश केला नाही, ते फक्त आरसा दाखवतात समाजाचा आणि आपला स्वतःचा. चला तर मंडळी, आजच्या प्रवासाला आपण अरविंद जगताप यांच्या याच शब्दांच्या दुनियेची सफर करणार आहोत. त्यांचे चित्रपट, त्यांची गाजलेली पत्रे, त्यांचं साहित्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गासाठी त्यांनी उभारलेलं एक अनोखं कार्य. आता गाणं ऐकूयात आणि मग पुढे सुरू करूयात.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: मंडळी, गाण्याच्या आधी आपण अरविंद जगताप यांच्या लेखणीची ताकद पाहिली, आता वळूयात त्यांच्या चित्रपट प्रवासाकडे. तर 2010 आलेल्या कोण आहे रे तिकडे या चित्रपटातून त्यांनी पटकथा लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, पण त्यांना खरी ओळख आणि सन्मान मिळवून दिला तो गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटाने. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर बनवलेल्या या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अरविंदजींनी लिहिलं होतं. हा चित्रपट पाहत असताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं कधी झालंच नाही. त्यातले संवाद इतके जिवंत होते की प्रेक्षकांना ते स्वतःच्या घरात घडत असल्यासारखं वाटलं. या चित्रपटासाठी त्यांना 2010 प्रतिष्ठित मटा सन्मान उत्कृष्ट लेखक पुरस्कार मिळाला. आणि मंडळी, याच चित्रपटातले गाणं माहिती आहे का तुम्हाला? विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. हे गाणं ज्यांनी लिहिलं हे दुसरे तिसरे कोणी नसून अरविंद जगतापच आहेत. माणसा माणसामध्ये चाललेल्या राजकारणावर आणि देवत्वाच्या हरवलेल्या अर्थावर या गाण्याने अचूक बोट ठेवलं. या गाण्यासाठी त्यांना 2009 सलाम पुणे पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी मोर्या, डॅम्बिस यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं संवाद आणि गीतलेखन केलं. मोर्या चित्रपटासाठी त्यांना व्ही शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर डॅम्बिसमधल्या घर तरी दिसतंय का या गाण्यासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला. अरविंदजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करतानाही साहित्याचा दर्जा आणि सामाजिक भान कधी सुटू दिलं नाही. 2022 मी पुन्हा येईन ही त्यांची राजकीय उपरोधावर आधारित वेब सिरीजही प्रचंड गाजली. मंडळी, पडद्यावरची ही पात्र आणि संवाद आपल्याला आनंद देतात, विचार करायला लावतात, पण या संवेदनशील मनाची खरी जादू अजून एका वेगळ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. तर ती कोणती हे ऐकूया या गाण्यानंतर.

मंडळी, आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाच्या जमान्यात पत्र लिहिणं मागे पडलं होतं. तिथे एका लेखकाने पत्रांचं एक संपूर्ण पर्व पुन्हा जिवंत केलं. आपण बोलतोय चला हवा येऊ द्या या टीव्ही शो मधल्या पत्रास कारण की या अत्यंत लोकप्रिय भागाबद्दल. अरविंद जगताप यांनी या शोसाठी लिहिलेली पत्रे केवळ मनोरंजनाचा भाग नव्हती, तर ती महाराष्ट्राचा आरसा होती. त्यांनी कधी एका सामान्य पोस्टमनच्या नावाने पत्र लिहिलं, कधी जवानाच्या आईच्या नावाने, तर कधी थेट आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याच्या नावाने. ही पत्रे जेव्हा टीव्हीवर वाचली जायची, तेव्हा सेटवरच्या कलाकारांसह टीव्ही समोर बसलेल्या कोट्यवधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी असायचं. या पत्रांमधली भाषा इतकी सोपी, साधी आणि आपल्या घरातली असायची की ती थेट मनाला स्पर्श करायची. त्या पत्रांमध्ये कोणताही मोठेपणा नव्हता किंवा कोणाला सुधारण्याचा प्रयत्न नव्हता. त्यात होती फक्त एक हतबलता, एक प्रामाणिक भावना आणि समाजाला अंतर्मुख करणारा एक साधा प्रश्न. या पत्रांमुळे समाजातल्या अनेक घटकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. अरविंदजींच्या या लेखणीने सिद्ध केलं की जर भावना प्रामाणिक असतील आणि शब्द साधे असतील, तर ते जास्त परिणाम करू शकतात. या गाजलेल्या पत्रांचा संग्रह पुढे पत्रास कारण की या पुस्तकाच्या रूपाने बाजारात आला आणि त्यालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. पण मंडळी, अरविंदजींची पत्रांची ही जादू फक्त टीव्ही किंवा पुस्तकापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती थेट आपल्या शिक्षण व्यवस्थेत पोचली. ती कशी? तर सांगते या गाण्यानंतर.

0: साथ और पहले पायदान पर है चाइना की टीम।
1: Right, so those two silver medals for India. However, remember, two more are confirmed. They are not yet reflecting on the medals table. However, we hope that they get converted into gold. Still early days, still a lot of medals to be won, and we will keep you updated. You were listening to the live updates of the 20th Asian Games live on Akashvani.
2: अभी आप एशियन गेम्स 2026 की अपडेट सुन रहे थे।
3: नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आपल्या सप्तरंगी साथ मध्ये। मंडळी, आपल्या शालेय जीवनात आपण अनेक धडे शिकतो, पण काही धडे असे असतात जे परीक्षा संपली तरी आयुष्यभर आपल्या सोबत राहतात। तसंच अरविंद जगताप यांनी लिहिलेलं इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकात समाविष्ट असलेलं आपणचे पत्र हा एक धडा आहे। या धड्याची पार्श्वभूमी अतिशय सुंदर आहे। शाळेतले एक आप्पा म्हणजेच एक साधा शिपाई काका 10वीच्या विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहितोय। आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे मुलांवर फक्त 90-95% मिळण्याचं ओझं असतं, तिथे हा शिपाई काका मुलांना सांगतो की कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं। तुम्ही जे काही काम कराल ते इतकं उत्तम करा की लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे। अरविंदजींनी या पत्रातून विद्यार्थ्यांना खूप मोलाचा संदेश दिलाय। ते लिहितात की गुण महत्वाचे आहेतच, पण त्यापेक्षाही तुम्ही एक चांगली व्यक्ती बनणं जास्त महत्वाचं आहे। खेळणं, निसर्गाचा आनंद घेणं आणि एकमेकांना मदत करणं हा देखील शिक्षणाचाच भाग आहे। या पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही शिक्षकी भाषा नाही किंवा धाक नाही। एक शिपाई काका ज्याने वर्षानुवर्षे मुलांना जवळून पाहिलंय, तो अत्यंत प्रेमाने मुलांशी संवाद साधतोय। आज महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी हा धडा वाचून मोठे झालेत आणि जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन शिकत आहेत। एका लेखकासाठी यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो। पण मंडळी, अरविंदजी फक्त कागदावर लिहत नाहीत तर ते जमिनीवरही काम करतात। एका मोठ्या सामाजिक आणि पर्यावरण कार्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्याबद्दल जाणून घेऊयात या गाण्यानंतर।

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: आतापर्यंत आपण अरविंद जगताप यांच्या लेखणीची ताकद पाहिली, आता आपण त्यांच्या व्यक्तित्वाचा एक असा पैलू पाहणार आहोत जो खरोखरच वंदनीय आहे। मंडळी, अरविंदजी हे केवळ एक साहित्यिक नाहीत तर

सक्रिय पर्यावरणवादी देखील आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या काही मित्रांसोबत मिळून अरविंद जगताप यांनी सह्याद्री देवराई सामाजिक संस्था ची स्थापना केली. अरविंदजी या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अनेकदा बहुतेकांच्या मनात हा प्रश्न येतो की ही देवराई म्हणजे काय, तर मंडळी देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. आजच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे जंगलं नष्ट होत आहेत, टेकड्या बोकड्या होत आहेत, हीच गोष्ट मनाला लागल्यामुळे अरविंदजी आणि सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातली कोरड्या आणि पडीक टेकड्यांवर वृक्षारोपणाची एक मोठी चळवळ सुरू केली. त्यांनी केवळ झाडं लावली नाहीत, तर तिथल्या स्थानिक वनस्पतींची जपणूक करून पक्षी आणि प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार केला. सातारा आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आज हजारो झाडे या संस्थेच्या माध्यमातून डोलत आहेत. अरविंदजी स्वतः जमिनीवर उतरून मातीशी नातं जोडून हे काम करतात. त्यांचं हे कार्य दाखवून देतं की एक लेखक जेव्हा आपल्या विचारांना कृतीची जोड देतो तेव्हा समाज आणि निसर्गात किती मोठा बदल घडू शकतो, नाही का? शब्दांनी माणसांची मनं सांधणारी ही लेखणी आज निसर्गाची सेवाही करत आहे. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे, नाही का?

मंडळी, आज आपण अरविंद जगताप यांच्या प्रवासाचे विविध सुंदर टप्पे पाहिले. त्यांचे चित्रपट, त्यांची पत्रे, दहावीच्या पुस्तकातला त्यांचा गाजलेला धडा आणि निसर्गासाठी त्यांनी उभारलेलं मोठं कार्य. अरविंद जगताप यांच्या संपूर्ण आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मातीशी जपलेलं नातं. म्हणजे बघा ना, आज ते यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, पण त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्यांच्या लेखनात जी ग्रामीण बाजाची आणि साध्या माणसांची भाषा दिसते, ती त्यांच्या मातीशी असलेल्या घट्ट नात्यामुळेच आली आहे. त्यांनी आपल्याला हसवलं, रडवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून विचार करायला लावलं. तर शब्दांच्या माध्यमातून माणसांची विखुरलेली मनं जोडणाऱ्या आणि आपल्या कृतीतून सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपली धरणीमाता हिरवीगार करणाऱ्या या अफाट लेखकाला, कवीला आणि संवेदनशील समाजसेवकाला माझ्याकडून, एफ एम रेनबोकडून, आकाशवाणीकडून आणि अर्थात सर्व लाडक्या श्रोत्यांकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सरांच्या लेखणीला अशीच उत्तरोत्तर नवी धार मिळत राहो आणि त्यांच्या हातून अशीच निसर्गाची अन साहित्याची सेवा घडत राहो, हीच ईश्वरापाशी प्रार्थना.

बरं, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी छान प्रतिसाद दिलाय, त्यांची नावं सांगते. रजनीकांत पाटील, शुभलक्ष्मी मस्तकार, श्रीपाद जोशी, योगेश पाटील, कुणाल राऊत, मिलेश, श्रेय आणि आर्य राऊत, प्रमोद राऊत, पंकज मोहोड, रामदास तांबे, चंद्रशेखर मुळेकर, ईश्वरदास शेट्टी, राजेंद्र म्हात्रे, विजेंद्र घाटोळ, मंगेश म्हात्रे आणि दीपा पालकर. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर लगेच बातम्या आणि 4 वाजता भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात व्होलो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमॅट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं आहे. अनुदानित दराने LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले. काळा चौकी इथं विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू झाला.

घाटकोपर इथं मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. यासोबतच ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेंबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

तर मंडळी आज तारीख आहे 20 सप्टेंबर आणि आजचा दिवस जगभरात नॅशनल नेबरहूड डे म्हणजेच शेजार धर्म साजरा करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. आपण जिथे राहतो तिथे राहणारी माणसं जर सुखाची असतील तर आपलं आयुष्य अधिक सुंदर होतं, हाच विचार घेऊन आजचा हा कार्यक्रम आपण करणार आहोत. असं म्हटलं जातं की माणूस स्वतःचं घर निवडू शकतो पण शेजारी नाही, कारण काही गोष्टी नशिबाने मिळतात आणि त्यातलीच एक मोठी गोष्ट म्हणजे आपले शेजारी. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे माणूस स्वतःच्या मोबाईल स्क्रीनमध्ये हरवून गेलाय, तिथे आपल्या शेजारच्या फ्लॅटचा किंवा घराचा दरवाजा उघडून 2 पाऊल पुढे जाणं आणि शेजाऱ्यांची सुखदुःख विचारणं अत्यंत गरजेचं झालंय, नाही का? बरं, अमेरिकेत राहणाऱ्या वेन विंडम नावाच्या व्यक्तीने 1990s या दिवसाची संकल्पना मांडली होती. उद्देश हाच होता की आपल्या अगदी जवळ राहणाऱ्या माणसांशी आपलं नातं घट्ट असावं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर वसुधैव कुटुंबकम ही भावना आहेच, पण आजच्या दिवशी आपण एका नव्या दृष्टीने आपल्या शेजाऱ्यांकडे बघणार आहोत. सध्या गणपतीचे दिवस आहेत, सोसायटीमध्ये लोकांची उठवस सुरू आहे, अशावेळी आपण आपल्या शेजाऱ्यांचे वेगवेगळे आणि मजेशीर स्वभाव अनुभवत असतो. आज आपण अशाच काही शेजाऱ्यांच्या स्वभावांबद्दल बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या माणसांमुळे आपल्या आयुष्यात कशी रंगत येते. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

नॅशनल नेबरहूड डे निमित्त आज आपण आपल्या लाडक्या शेजाऱ्यांबद्दल बोलत आहोत. तर मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये एक असे शेजारी असतात जे आपल्या सुरक्षेसाठी कोणत्याही पगाराशिवाय 24 तास ड्युटीवर असतात. आपण त्यांना आदराने सोसायटीचे CCTV म्हणू शकतो. हे शेजारी सहसा गॅलरीत, खिडकीत किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ अगदी हक्काने उभे असतात. आपल्या बिल्डिंगमध्ये कोण आलं, कोण गेलं, कोणाकडे पार्सल आलं, कोणाची गाडी कुठे पार्क झाली, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती यांच्याकडे रेडी असते. अर्थात हे चुकीचंच आहे आणि म्हणून बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हे शेजारी नको तितकी चौकस बुद्धी ठेवतात. पण मंडळी, यामागे सकारात्मकतेने पाहिलं तर आजच्या काळात जेव्हा शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, लोक घर बंद करून गावाला जातात, अशावेळी हीच लोक डोळ्यात तेल घालून बसणारे शेजारी आपल्या घराचं रक्षणसुद्धा करत असतात. घराच्या दाराजवळ एखादी अनोळखी व्यक्ती रेंगाळत असेल तर सर्वात आधी संशय घेणारे आणि विचारपूस करणारे हेच शेजारी असतात. त्यामुळे त्यांच्या या चौकस स्वभावाला रागवून चालणार नाही, कारण ते नसतील तर सोसायटीतली ती जिवंत नजर कुठेतरी हरून जाईल, नाही का? सध्या गणपतीचे दिवस आहेत, पाहुण्यांची ये जा सुरू आहे, त्यामुळे त्यांची ही ड्युटी सध्या ओव्हरटाईम मोडवर सुरू असेल, यात शंका नाही. बरं, तुमच्या विंगमध्ये किंवा गल्लीमध्ये असे एखादे काका काकू किंवा आजी आजोबा आहेत का, जे नेहमी खिडकीतून सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असतात? काही किस्सा वगैरे असेल तर नक्की सांगा. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी मराठी संस्कृतीत आणि ग्रामीण भागात एक म्हण खूप प्रसिद्ध आहे की शेजाऱ्याचा दळण कांडणाचा संबंध असतो. याचा अर्थ असा की शेजाऱ्यांशी दररोज घरगुती आणि अत्यंत जवळचा संबंध किंवा संपर्क असणं. आज फ्लॅट सिस्टीम आली तरी एक गोष्ट बदललेली नाहीये, ती म्हणजे स्वयंपाकघरातून शेजाऱ्यांच्या घरात जाणारी ती वाटी. म्हणजे तुम्ही कधी अनुभवलंय का की अचानक दुपारी स्वयंपाक करताना नेमकी कोथिंबीर नसते किंवा भाजीला फोडणी द्यायला गेल्यावर मोहरीचा डबा रिकामा निघतो. अशावेळी आपण बाजारात पळत नाही तर आपण शेजाऱ्याच्या दाराची बेल वाजवतो आणि हक्काने म्हणतो, ताई किंवा मावशी एक वाटी हे मिळेल का, किंवा ताई थोडी हळद द्या ना. हे जे वाटीभर मागण्याचं आणि देण्याचं जे नातं आहे ना मंडळी, ते पैशाने विकत घेता येत नाही. सध्या गणेश

उत्सवाचे दिवस आहेत. कोणाच्या घरी उकडीचे मोदक बनत असतील तर कुणाकडे तळणीचे. अहो, आज मोदकाचं सारण जास्त झालं म्हणून गूळ आहे का बघायला आले, असं म्हणत येणाऱ्या मावश्या याच दिवसांत दिसतात. ही वाटी फक्त वस्तू घेऊन जात नाही, तर ती दोन्ही घरांमधलं प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाहून नेण्याचं काम करते. आजच्या हायटेक जगात जिथे आपण ऑनलाईन गोष्टी मागवतो, तिथे शेजाऱ्यांकडे हक्काने वस्तू मागण्याचा जो जिव्हाळा आहे, तो या नेबरहूड डेचा खरा आत्मा आहे, नाही का? बरं मंडळी, तुम्ही मला सांगा, या काही दिवसांत तुमच्याकडे शेजाऱ्याची वाटी कशी आली होती आणि मग तुम्ही असं काय स्पेशल बनवून त्या वाटीत भरून ती पुन्हा परत केली?

मंडळी, अर्थात आपण एकत्र समाजात राहतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक भेटतात. काही लोक असे असतात जे खूप शांत असतात, तर काही लोकांना इतरांना मदत करायला खूप आवडतं. पण या मदतीचा एक वेगळा प्रकार म्हणजे न मागता दिलेला सल्ला. आता आपण अशाच अनुभवी शेजाऱ्यांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या हिताचा विचार करत असतात. म्हणजे तुम्ही घरात नवीन टीव्ही घ्या, किंवा दारात नवीन रंगाची रांगोळी काढा, किंवा मुलाला कोणत्या क्लासला टाकायचं याचा विचार करा. हे शेजारी अगदी वेळेवर हजर होतात. ते म्हणणार, अहो हा टीव्ही घेण्यापेक्षा तो ब्रँड घ्यायचा ना, किंवा रांगोळीत हा रंग जास्त खुलून दिसला असता नाही. या प्रकारामुळे अर्थातच आपल्याला चीड येणं साहजिक आहे. पहिल्या फटक्यात कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की आपल्या आयुष्यात डोकावत आहे, पण सकारात्मक विचार केला तर या अशा लोकांना आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल आपुलकी असू शकते. म्हणूनच ते स्वतःहून पुढाकार घेत असतील, कारण आजच्या जगात जिथे शेजारी कोण आहे हे जाणून घेण्यातही लोकांना रस नसतो, तिथे कोणीतरी आपल्या दारात येऊन आपल्या चांगल्यासाठी दोन शब्द सांगत असेल तर ते मनावर न घेता त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, नाही का? सणासुदीच्या दिवसांत जेव्हा आपण घराची आवरावर करतो किंवा बाप्पाचं डेकोरेशन करतो, तेव्हा हेच सल्लागार शेजारी कधी कधी, अरे ती लाईटची माळ अशी नाही तशी लाव, म्हणजे बाप्पाचं रूप अजून छान दिसेल, असा मोलाचा सल्ला देऊन जातात जो खरोखर उपयोगी पडतो, नाही का? बरं, तुमचं यावर काय मत आहे मंडळी, मला नक्की सांगा.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

आपण सांजेच्या पारीमध्ये नॅशनल नेबरहूड डे सेलिब्रेट करत आहोत. मंडळी, आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत जो आपल्या शेजार धर्माचा सर्वात महत्वाचा आणि भावनिक पाया आहे. आपल्याकडे जुने लोक नेहमी सांगायचे की आपला सक्का भाऊ जरी लांब राहत असला तरी दारात राहणारा शेजारी हाच आपला पहिला भाऊ असतो. थोडक्यात म्हणजे विचार करा, रात्री अपरात्री अचानक घरात कोणाची तब्येत बिघडली किंवा घरात एखादं मोठं संकट आलं अशा वेळी आपण लांब राहणाऱ्या नातेवाईकांना नक्कीच फोन करतो, पण ते नातेवाईक गाडी पकडून आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो. अशा ऐन आणीबाणीच्या वेळी आपण ज्यांचा दरवाजा ठोठावतो ते आपले शेजारीच असतात. ते स्वतःची झोप मोडून स्वतःच्या कामाचा विचार न करता एका पायावर आपल्या मदतीसाठी धावून येतात. गाडी काढणं असो, हॉस्पिटलमध्ये सोबत येणं असो किंवा घरातल्या लहान मुलांना सांभाळणं असो, शेजारी जी मदत करतात त्याला जगात तोडणे. म्हणूनच शेजाऱ्याला पहिला सगा म्हणजेच सर्वात जवळचा नातेवाईक म्हटलं जातं. आज नॅशनल नेबरहूड डे निमित्त आपण अशा सर्व देवमाणूस शेजाऱ्यांचं आभार मानलं पाहिजे ज्यांच्या असण्याने आपल्याला आपल्याच घरात सुरक्षित वाटतं. कारण संकट सांगून घेत नाही, पण त्या संकटाचा सामना करायला शेजारी नेहमी तयार असतात. हाच माणसाचा माणसावर असलेला खरा विश्वास आहे, नाही का? बरं मंडळी, तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा रक्ताच्या नात्याआधी तुमचे शेजारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले? आणि आता आपण बोलत असताना पटकन तुमच्या नजरेत तो प्रसंग आला किंवा काही आठवण आली, नक्की शेअर करा.

आजच्या जगात लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होत चाललाय असं आपण नेहमी ऐकतो, पण आजही आपल्या समाजात एक अशी गोष्ट घडते जी सिद्ध करते की विश्वास अजूनही जिवंत आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या घराची चावी. जेव्हा आपण 2-3 दिवसांसाठी गावाला जातो किंवा लग्नकार्यासाठी बाहेर जातो तेव्हा आपण आपल्या घराला कुलूप लावतो, पण त्या कुलूपाची चावी आपण अगदी हक्काने आपल्या शेजाऱ्यांच्या हातात सोपवून जातो. मंडळी, ती फक्त एका लोखंडाची चावी नसते तर तो आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई असलेल्या घराचा आणि आपल्या विश्वासाचा तुकडा असतो. ते शेजारी सुद्धा आपली जबाबदारी समजून आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या झाडांना पाणी घालतात, दारात आलेली वर्तमानपत्रे उचलून ठेवतात आणि घराची पूर्ण काळजी घेतात. हा जो विश्वास आहे ना, तो कोणत्याही बँकेच्या लॉकरपेक्षा मोठा आहे. आज आपण फ्लॅटच्या बंद दारांमध्ये राहतो, पण जेव्हा चावी शेजाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते तेव्हा ते दोन दरवाजे एकमेकांशी मनाने जोडले जातात. शेजार धर्म म्हणजे केवळ सोबत राहणं नाही तर एकमेकांच्या सुरक्षिततेची हमी बनणं, हेच या चावीच्या देवाणघेवाणीतून सिद्ध होतं. तर मंडळी, तुमच्या सोसायटीत किंवा गल्लीत असे कोणते हक्काचे शेजारी आहेत ज्यांच्याकडे तुम्ही गावाला जाताना तुमच्या घराची चावी बिनधास्त सोपवू शकता, सांगा बरं.

मंडळी आजच्या शहरी किंवा ग्रामीण जीवनातली एक मोठी शोकांतिका म्हणजे एकटेपणा. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण मुलं एकटी राहत असतात. अशा वेळी शेजाऱ्यांची एक छोटीशी कृती कशा प्रकारे कोणाचं आयुष्य बदलू शकते यावर आता आपण बोलणार आहोत. आजकाल नोकरीनिमित्त मुलं परदेशात किंवा दुसऱ्या शहरात असतात आणि घरात वृद्ध आई वडील एकटेच राहत असतात. अशा वेळी शेजारी राहणारे तरुण किंवा इतर कुटुंब जेव्हा रोज सकाळी फक्त एवढंच विचारतात की काका काकू तब्येत कशी आहे, काही आणून द्यायचंय का बाजारातून, तेव्हा त्या दोन वाक्यांमुळे त्या वृद्ध व्यक्तीच्या मनातला एकटेपणा क्षणात पळून जातो. सणासुदीच्या दिवसांत जसं की आता गणेशोत्सव सुरू आहे, अशा वेळी शेजारच्या घरातून आलेली मोदकाची प्लेट किंवा काकू आज आरतीला आमच्याकडे या हे प्रेमाचं आमंत्रण कोणाच्या तरी चेहऱ्यावर मोठं हसू आणू शकतं. आपण आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या सुखात नाही तरी त्यांच्या एकाकीपणात नक्कीच सहभागी होऊ शकतो. फक्त हसून मारलेली एक साध सुद्धा कोणासाठी तरी जगण्याचं बळ बनू शकतं. हाच आजच्या दिवसाचा सर्वात मोठा संदेश आहे, नाही का?

आज नॅशनल नेबरहूड डे निमित्त आपण शेजाऱ्यांचे मजेशीर प्रकार पाहिले, त्यांच्या विश्वासाची आणि आधाराची रूपं पाहिली. सध्या गणेशोत्सवाचा पवित्र पर्व सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा त्यामागे हाच उद्देश होता की समाजाने शेजाऱ्यांनी एकत्र यावं, त्यांच्यातले मतभेद मिटावेत आणि एकतेची भावना निर्माण व्हावी. आजच्या विशेष दिवशी आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूयात की आपल्या सर्वांमधला हा शेजार धर्म नेहमी असाच जिवंत आणि सुदृढ राहो, तसंच बाप्पा आपल्या सर्वांना आणि आपल्या शेजाऱ्यांना सुखात ठेव, हीच सदिच्छा. बरं, या कार्यक्रमात काही श्रोत्यांनी सहभाग घेतला, प्रतिक्रिया दिल्यात, पटकन त्यांची नावं सांगते. रघुनाथ खाणूकर, नीलांबरी कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, चंद्रशेखर मुळेकर, बाजीराव लोटले, प्रमोद राऊत, रामदास तांबे, मंगेश म्हात्रे, किशोर पेडणेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, अविनाश दिवेकर, दीपा पालकर, रजनीकांत पाटील, गणेश नरसाळे, दत्तात्रय आडत, राजेंद्र म्हात्रे, स्मिता आणि विवेक नेवाळकर, विजयंत चितळे, पंकज मोहोड, ईश्वरदास शेट्टी, विजेंद्र घाटोळ, योगेश पाटील, त्यानंतर कुणाल राऊत, मिलेश आणि श्रेय आणि आर्य राऊत. बरं, ठीक आहे, यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याळ खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आड बाजूला।
1: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। परकीय गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। त्यांनी जुलैमध्ये सुमारे 20,200 कोटी तर ऑगस्टमध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते। येत्या आठवड्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांचं लक्ष भूराजकीय घडामोडी, परकीय गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमतीवर असेल असं तज्ज्ञांचं मत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बस गाड्या सामील होणार आहेत। यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। अनुदानित दरानं LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे। मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले। काळाचौकी इथं विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला। घाटकोपर इथं मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे। सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या 3 महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं। महिला हॉकीमध्ये भारतानं उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला। महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला। महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतानं कझाकिस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात उभी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. अकोला इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, शेफाली वर्माची शतकी खेळी, महिला हॉकी संघाचीही विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. नागपूरच्या बुटीबोरी इथं आवाडा कंपनीच्या माध्यमातून सोलर मॉड्यूलची एक सुपर फॅक्टरी उभारण्यात आली असून यामार्फत भारताला सोलर क्षेत्रात अग्रेसर करण्याचं काम होत आहे. येत्या काळात नागपूर हे सोलर मॉड्यूलमधील परिसंस्थेचं एक मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
1: या ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की 2024 साली याचं भूमिपूजन झालं आणि आज आपण पाहू शकतो आज जवळपास 5,000 कामगार या ठिकाणी काम करतायत. मला विनीत जी असं सांगत होते

0: की आता त्यांनी आपल्या नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्काउटिंग करून आणि मोठ्या प्रमाणात इंजिनियर जे आहेत त्यांची भरती केली.
1: फडणवीस यांनी आज बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली, तसंच कंपनीच्या इतर प्रमुख उत्पादनांची आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर उद्योजकाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना या प्रकल्पासाठी 50% अधिक जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं. देशातील पहिलं सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवदाळ समूहाला त्याच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी 250 एकर जागेची आवश्यकता आहे, ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करायची आहे, तसंच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांमुळे व्यापाराला चालना मिळून भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली आहे, त्यामुळे खर्चाची भरपाई करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या नाममात्र शुल्काला पेट्रोल पंप मालक आणि व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत एक जिल्हा एक उत्पादन याबद्दल.
2: भारतातील जिल्हा अर्थव्यवस्था अनेकदा अविभाजित राहिल्या, ज्यात स्थानिक उत्पादने आणि हस्तकलांना ब्रँडिंग, मोठे उत्पादन किंवा बाजारपेठेची उपलब्धता नव्हती. मूल्य साखळ्या कमकुवत होत्या आणि कारागिरांचे उत्पन्न कमी होते. एक जिल्हा एक उत्पादन, भारतातील प्रत्येक जिल्हा म्हणजे एक व्यवसाय. प्रत्येक जिल्ह्याने तो जे आधीपासूनच सर्वोत्तम करत होता ते निवडले, मग ते कापड असो, फळ असो, हस्तकला असो किंवा धान्य असो. आणि राज्यांनी सर्व गोष्टीवरील विखुरलेली मदत देण्याऐवजी त्या एकाच गोष्टीला ब्रँडिंग, GI टॅग, ई कॉमर्स आणि निर्यातीसाठी मदत केली. ज्या जिल्ह्यांना कोणतीही आर्थिक ओळख नव्हती त्यांना ती मिळाली. कारागीर आणि शेतकरी स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे पोहोचले आणि तेही घर न सोडता. प्रत्येक जिल्ह्याला एक वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक ओळख आणि बाजारपेठेचा मार्ग वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या योजनेमुळे मिळाला.
1: परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अकोला इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला आज उत्साहात सुरुवात झाली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिवार फेरी आणि चर्चासत्राचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि अद्ययावत तंत्रज्ञान तसंच कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असं आवाहन त्यांनी केलं. कृषी विद्यापीठातील विविध पिकांची प्रात्यक्षिकं आणि प्रयोग शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असून त्यांचा शेतीत अधिकाधिक वापर वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योजकता विकास महामंडळाच्या नागपूर इथल्या युनिटचं ऑनलाईन लोकार्पण, विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि विविध प्रकाशनांचं प्रकाशन करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय शिवार फेरीचा विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी केलं आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेल्या खंडाचा परिणाम पश्चिम विदर्भातील खरीप पिकांवर झाला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. अमरावती महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत विभागातील 5 जिल्ह्यांतील 56 तालुक्यांमधील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि चारा यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय या परिस्थितीचं सादरीकरण केलं. लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. दरम्यान ग्रामीण महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडल्या. याची दखल घेत नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणं आणि नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी

निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4,788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4,287 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनीही आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्ये भारतीय संघानं उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. वडसा गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या वडसा आरमोरी रेल्वेखंडाची उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडून पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी या मार्गावर रेल्वेगाड्याची वेग चाचणीही घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालकांनी उद्या सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत स्वतःसह लहान मुलं आणि जनावरांना नव्या रेल्वे मार्गापासून दूर ठेवावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असून इथं सावधानतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान काल शनिवारी रात्री नागपूर जिल्ह्यात मोहोबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिष्टीखुर्द इथं वीज कोसळून 2 चुलत भावांचा मृत्यू झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात उभी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. अकोला इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, शेफाली वर्माची शतकी खेळी, महिला हॉकी संघाचीही विजयी सलामी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या व्यवस्थेत फक्त सरकारी आणि कायदे तज्ज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल असं त्या म्हणाल्या.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तींचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदायाधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमीन आहे पण तिथं वन दिसत नाहीत. शाश्वत पुनर्वनीकरणाचा अर्थ फक्त झाडं लावणं हा नाही तर त्यांच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. UPIवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे P. चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. UPI शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे UPI आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतल्या आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. ते आज बीड जिल्ह्यात दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25,000 रुपये मदत द्यावी तसंच पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि सीएनएन आयबीएन वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदरसा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतीय नेमबाज एलावेनिल वलावरीन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल्स वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं. तर पुरुष संघाच्या सथियान, ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना

0: यजमान जपान संघाशी होणार आहे. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने इंडोनेशियावर 13-1 अशी सहज मात केली. दिलप्रीत सिंग याने 4 तर अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडू शतक धळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने 37 आणि हरमनप्रीतने 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: सुवर्णा, काल तू सैंडविच बनवलं होतंस,
4: हो हो,
3: त्या सैंडविच वर तू छोट्या छोट्या नाजूक नाजूक पालेभाज्यांची सजावट केली होतीस,
4: हो,
3: ते काय होतं ग नक्की?
4: अरे तुला माहिती नाही, त्याला मायक्रोग्रीन्स म्हणतात। म्हणजे बघ, आपण ज्या भाज्या किंवा कडधान्य खातो की नाही, तर त्यांची लागवड केल्यानंतर 1 ते 3 आठवड्यामध्ये अगदी छोटी छोटी उगवणारी ही छोटी रोपटी बर का।
3: बर, असं आहे तर मायक्रो ग्रीन्स। पण मला सांग, हे जे तू सगळं मला सांगतेस याविषयी मला पूर्ण माहिती दे ना।
4: नक्कीच, हे बघ, हे तर मी सांगणारच आहे, पण कसं आहे बघ, आता ही सगळी माहिती काय मला माहिती नाही ना पूर्ण, म्हणजे मी काय त्यातली तज्ज्ञ नाही रे।
3: अच्छा, मग मला समजणार कशी पूर्ण माहिती?
4: बघ, म्हणजे पर्यावरणपूरक जो आहार आहे ना, आणि हे मायक्रो ग्रीन्स, या सगळ्याबद्दल माहिती द्यायला आज आपल्याकडे एक तज्ञ आलेले आहेत बर का।
3: बरं,
4: आपण त्यांनाच विचारायचंय, पण आपण आधी त्यांचं स्वागत तर करूया।
3: हो नक्कीच।
4: तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्याला या सगळ्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे संगीता खरात मॅडमना, ज्या सृष्टी ज्ञान संस्था मुंबई इथे सहसंचालिका म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्या न्यूट्रिशनिस्ट पण आहेत आणि खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक सुद्धा आहेत बर का। आणि प्रफुल, बघा, हवामान पूरक सकस आहार अभियान याचं त्या नेतृत्व सुद्धा करतात।
3: अरे वा वा वा, तर आपण दोघही मनापासून स्वागत करूया।
5: नमस्कार मॅडम।
6: नमस्कार
3: मॅडम। सगळ्यात आधी माझा प्रश्न असा आहे की पर्यावरण पूरक आहार म्हणजे नेमका काय आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडला गेलेला आहे?
6: पर्यावरण पूरक आहार म्हणजे काही खूप वेगळा विशेष असा नाही। पर्यावरण पूरक आहार म्हणजे स्थानिक आहार, आपल्या जवळपास आपण घेतलेला, त्याचबरोबर असा आहार जो आपलं पोट भरेलच पण त्याचबरोबर तो आपल्या शरीराचं पूर्ण पोषण करेल, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल, आणि तो पर्यावरण पूरक तेव्हाच ठरेल जेव्हा तो खूप लांबून कुठून तरी प्रवास करून येत नाहीये। मला कळतं आपण शहरात राहतो, शहरामध्ये आपल्याला तेवढं काही लगेच जवळ मिळत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्या जवळ जे उत्पादन करणारे शेतकरी आहेत ते कमीत कमी कार्बन फुटप्रिंट करून जर ते अन्न आपल्यापर्यंत येत असेल तर त्याला हवामान पूरक किंवा पर्यावरण पूरक आहार असं आपण म्हणू शकतो। यात आणखीन एक मुद्दा आहे की नेमका मग आपण कोणता आहार घ्यायला हवा, कारण जेव्हा हे हवामान बदलत आहे सतत, आता पण बघा सतत पाऊस लागलेला आहे, त्याच्यानंतर काय तर मध्येच पाऊस गायब होतो आणि पुन्हा येतो, जेव्हा अशा प्रकारे वातावरणात टोकाचे एकदम बदल होतात त्याचा परिणाम अर्थात आपल्या आरोग्यावर होत असतो। सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार पटकन होतात। त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आपली शेती, याच्यावर पण होत असतो। तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असा आहार घ्यायचा आहे की जो खाऊन सगळ्यात पहिले तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळेल, की आता अचानक बर्फ पडायला लागला बाहेर तरी सुद्धा माझी तब्येत आहे तशीच राहणार। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या बदलत्या हवामानामध्ये जे उगवून येईल या सगळ्या किडी, आजार, रोग ह्याच्यामधून तगून राहील। समजा पूर आला, पाणी साचलंय, त्याच्यात पण तगून राहील। आणि समजा जर पाण्याची ओढ बसलीये, पाऊस आलाच नाही, तर ह्याच्यात पण जो तगून राहील असा उगवून येणारा आहार तो खरा पर्यावरण पूरक आहार असेल। आणि याच्यामध्ये आम्ही प्रमोट करत असतो धान्य, ज्याच्यामध्ये मिलेट्स इंग्रजीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्यांना आपण भरड धान्य किंवा आदिम धान्य म्हणू शकतो, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो, ही अनेक याच्यामध्ये धान्य येतात जी आपण हजारो वर्ष खातोय, स्थानिक धान्य आहेत ती।
3: बरोबर,
6: इकडचीच लोकल ती धान्य असल्याने ती अतिशय मजबूत आहेत आणि इकडच्या हवामानाला सरावलेली आहेत, त्यांना काहीही फरक पडत नाही। स्थानिक आणि जेव्हा आपण म्हणतो की हंगामानुसार ऋतुमानानुसार आपण आहार घ्यावा, त्याच्यामध्ये पावसाळ्याबरोबर येणाऱ्या रानभाज्या या सुद्धा खूप आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराची झीज भरून काढणारे घटक असतात, अँटीऑक्सिडंट्स, आणि त्याचबरोबर खनिज अतिशय विपुल प्रमाणात असतात. काही रानभाज्या या औषधी सुद्धा असतात. त्याच्यानंतर आम्ही जोर देतो रानमेवा खाण्यावर, करवंद, आटकं, तोरणं, आवळा, म्हणजे आपले लोकल चिंचा, बोर, थोडक्यात ती खरी फळं आहेत. आणि त्याच्यामध्ये आणि ही फळं कुठेही कमी नाही आहेत, पण कुठेतरी बाजारात संपूर्ण जी व्यवस्था आहे, आपली जीवनशैली आपण म्हणूया, ही बाजार प्रणीत झालेली आहे. म्हणजे बाजार आपल्याला सांगतो की मला आता भूक लागली तर मला काय खायचं आहे, मला 2 मिनिटात होणार, मला पटकन काहीतरी खायचं आहे, मी डबे नाही शोधत बसणार आहे की त्याच्याही पुढे जाऊन आता तर मी डायरेक्ट ऑर्डर करणार आहे. तर आपण पूर्ण बाजारावर या पद्धतीने अवलंबून असलेली आपली लाईफस्टाईल, आणि याच्यामध्ये मग कुठेतरी बाजार आपल्याला सांगतो की हे खूप छान आहे, तुम्ही हे करा, किंवा जे बाजारात मग नाही मिळत ते आपल्याला वाटतं की ते तेवढं काही खास नाही. पण आपली जी आहार संस्कृती आहे, मग त्याच्यामध्ये या फळं आली, ही भाज्या आल्या, कंदमुळं आली, औषधी वनस्पती आल्या. कारण जरा काही आपल्याला झालं की आता माझं डोकं दुखतंय, चला मी पटकन गोळी घेते, याच्याऐवजी मी थोडस मागे जाते का की म्हणजे काय झालं, का डोकं दुखतंय माझं, मी रात्री उशिरा झोपले का, मी सकाळी नाश्ता नाही केलं म्हणून पित्तानी माझं डोकं दुखतंय, आलं आहे आपल्या घरामध्ये अडुळसा, पूर्वी खूप सर्रास आपल्या आजूबाजूला मिळायचा, कुंडीमध्ये नक्की अडुळसा असायचा, अडुळसा, कोरफड,
3: आजीबाईचा बटवा,
6: एक्झॅक्टली हेच तर आहे ना, ती आजी हेच काहीतरी करायची. ऑफकोर्स म्हणजे असं नाही की तुम्ही औषध गोळ्या घेऊ नका, तुम्ही जरूर जा, पण याच्यावरून तुम्ही हे सुद्धा चालू ठेवा, कारण कुठेतरी ही औषधं ना तुमचं जे मूळ आजार आहे त्याला आतमधून काढून टाकायला मदत करतात. आणखीन आम्ही याच्यामध्ये खास पुरस्कार करतो तो कोशिंबिरींचा. कसं आहे ना की आत्ताचा जर आपण आहार बघितला तर तो सगळा असा मऊ मऊ आहे, म्हणजे सॉफ्ट एकदम, कोणालाही असं कडक असं खाय, म्हणजे बाकी कुरकुरीत असे चिप्स वगैरे खातील ते, पण जो फायबर आपण म्हणतो ना, तंतुमय पदार्थ आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे, आणि त्यामुळे आम्ही कोशिंबिरी यांना सुद्धा या आहारामध्ये आम्ही प्रमोट करत असतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, वेगवेगळ्या भाज्या वापरून, आणि त्यातही मायक्रोग्रीन्स वापरून हे आम्ही जरूर मोहीम जी आम्ही चालवतो अभियान, तर ते आम्ही त्याच्यामध्ये प्रमोट करत असतो.
3: सुंदर, फार छान उत्तर दिलंय ना मॅडमनी. बरं, आता मॅडम असं सांगा की मायक्रोग्रीन्स म्हणजे नेमकं काय, आणि आपल्या रोजच्या कडधान्यांपेक्षा काय वेगळेपण आहे त्यात?
6: मायक्रोग्रीन्स म्हणजे आपण मोड आणतो कडधान्यांना, पण त्याच्यापेक्षा अजून पुढे वाढवलेलं, आणि आपण बिया टाकतो तेव्हा जी 4-5 पानं येतात ती जी छोटीशी रोपं असतात ते म्हणजेच मायक्रोग्रीन. साधारण 90 दशकामध्ये

0: फ्रान्समध्ये म्हणजे फ्रेंच शेफ्सनी या पद्धतीने हे मायक्रोग्रीन्स काढून सॅलड्स आणि सूप्समध्ये घालायला सुरुवात केली. तर त्याची जी एक अशी कुरकुरीत छान चव आणि मसाल्याचे मुख्यतः त्यांनी मायक्रोग्रीन्स वापरले होते असे त्याच्यामध्ये. मसाल्याचे म्हणजे मसाल्याच्या बिया टाकून, म्हणजे आपल्याकडे मोहरी झालं, जिरं, ओवा, तिकडे आता थाईम, रोझमेरी वगैरे असं त्यांनी त्या पद्धतीचे मसाले टाकले.
1: म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातले सगळे
0: अगदी अगदी अगदी तसेच मसाले. तर त्याचे त्यांनी मसाल्याचे ते त्यामुळे त्याला एक खूप छान स्वाद होता, एक गोडसरपणा, कुरकुरीतपणा, असा एक जी छान चव होती ना, तर ती लोकांना खूप आवडली. आणि मुख्यतः युरोपमध्ये ज्या पद्धतीचा कमी काळासाठी उन्हाळा असतो, 2-3 महिन्यासाठी त्यांच्याकडे फक्त उन्हाळा असतो, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं अरे छोट्या कालावधीमध्ये मला भरपूर भाज्या वेगवेगळ्या उगवून खायच्या आहेत किंवा हिरव्या भाज्या खायच्या आहेत, तर त्याच्यासाठी हा खूप छान पर्याय. त्यामुळे लोकांनी ते त्यांच्या रोजच्या आयुष्यात स्वीकारलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर घरामध्ये ते मायक्रोग्रीन्स तयार करायला लागले आणि खायला लागले. आपल्याकडे साधारण 25 वर्षापूर्वी पंचतारांकित जे हॉटेल्स आहेत तिकडे याचा वापर सुरू झाला आणि आता आपण 25 वर्षांनंतर बघतोय की एक लोकांना बऱ्यापैकी माहिती असलेली गोष्ट झालेली आहे. आणि अगदी तुम्ही ऑनलाईन वगैरे जरी बघितलं तरी सहज तुम्ही मायक्रोग्रीन्स म्हणून सर्च केलेत तर तुम्हाला सहज ते बाजारामध्ये मिळून जातील. पण याचा अर्थ असा नाही की ही काहीतरी एकदम काहीतरी वेगळंच नवीन तंत्रज्ञाने आणि आपल्याकडे नव्हतं आणि आलं असं नाही. तुम्ही ती वाळूतली मेथी खाता का?
1: हो
0: है ना, वाळूतली मेथी खातो आपण,
1: लागते
0: हो गोडसर, ती म्हणजे काय ते मायक्रोग्रीन आहे. कारण ती छोटीशी रूप आहेत, अशी 4-5 पानं त्याला जेमतेम अशी वाढलेली असतात. किंवा कोकणामध्ये ना लाल माठ जेव्हा पेरतात तर त्याचे रोव काढले जातात, म्हणजे असे वरची 5-6 पानं काढून अशी त्याची ती रोपं काढली जातात आणि खास त्याची भाजी म्हणा अगदी किंवा नुसतंच परतून किंवा आमटीमध्ये नुसतंच घालून ते केलं जातं. किंवा तुम्ही असं पण बघितलं असेल की आपण नवरात्रामध्ये धान्य पेरतो, 9 प्रकारची धान्य पेरली जातात आणि मग दसऱ्याला आपल्या कोण जवळचे आले तर आपण त्यांना ते देतो, तर ते प्रसाद म्हणून घेतात, काही जण डोक्यात घालतात, काही जण खातात सुद्धा. हे काय, हे सुद्धा मायक्रोग्रीनच आहेत एक प्रकारचे.
2: हे कळलं की आपल्या मायक्रोग्रीन किती जोडले गेलेले आहे मायक्रोग्रीन,
0: काही वेगळं नाहीये. म्हणून मी म्हणतो की पर्यावरण पूरक आहार म्हणजे काही तुम्हाला बाहेरून वेगळं असं शिकू नये, तुमचंच थोडस मागे जायचंय, बघायचंय आपण काय आधी करत होतो, आपले आजी आजोबा जे काही खात होते तेच आपल्याला खायचं, म्हणजे होते ना 50 वर्षापूर्वी ते भाकऱ्याच खात होते ना, पोळ्या एवढ्या सर्रास नव्हत्या.
1: मॅडम हे खूप छान सांगितलं तुम्ही की अगदी आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण हे मायक्रोग्रीन्स उगवू शकतो. आता मॅडम आपल्या आहारामध्ये 350-400 ग्राम भाज्या खायला पाहिजे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तेवढ्या प्रमाणात काही ते खाल्लं जात नाही, मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल की ह्याचा आपण कसा वापर करू शकतो?
0: शरीर आणि बुद्धीच्या उत्तम आरोग्यासाठी ताज्या भाज्यांचं सेवन करणं हे खूप आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 350-400 ग्रॅम भाज्यांचं सेवन रोज केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये किमान 150 ग्राम पालेभाज्या असल्या पाहिजेत आणि 200 ग्राम इतर फळभाज्या वगैरे ह्या सगळ्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो म्हणजे ही संस्था आहे जे बघते की लोकांचा आहार कशा प्रकारचा आहे, तर त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की पुरुष साधारण 143 ग्राम भाज्या खातात आणि महिलांमध्ये हे प्रमाण 138 ग्रॅम आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा पण हे आपण कमी भाज्या खूप कमी खात असतो. मात्र हे का आहे इकडे वळताना आपल्याला हे नाकारता येत नाही की याचं महत्वाचं कारण असं आहे की भाज्या फळं यांची किमती खूप जास्त आहे, महागाई आहे. आणि आपण जेव्हा आपल्या 80% जनतेला जिथे रेशनवरून अन्नधान्य पुरवलं जातं त्यांना भाज्या कशा परवडणार आहेत, म्हणजे असं नाहीये की त्यांना आवडत नाही किंवा त्यांना माहिती नाही की हे आपल्याला खाल्लं पाहिजे आपल्या आहारामध्ये, पण ते त्यांना शक्य होत नाही.
1: बरोबर आहे.
0: संयुक्त राष्ट्राची एक अन्न आणि शेती संघटना आहे, त्यांनी कसं अन्न असलं पाहिजे, सगळ्यांना अन्न कशा प्रकारे मिळालं पाहिजे याची काय त्यांनी मानकं घालून दिलेली आहे. हो, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सगळ्यात पहिले तर अन्न खाऊन तुमचं पोट भरलं पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यातून तुम्हाला पोषण पण मिळालं पाहिजे. हे अन्न तुम्हाला सहज उपलब्ध झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला खूप शोधायला किंवा लांब आहे मला नाही जात
1: मी कसं जवळ असं नको,
0: अगदी सहज उपलब्ध झालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ते तुम्हाला परवडलं पण पाहिजे.

0: सहज अगदी परवडलं पाहिजे, म्हणजे अवेलेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि ॲफोर्डेबिलिटी हे तीन ए आहेत त्यांचे, की परवडलं पण पाहिजे. तर त्यामुळे जरी समजा आहे पण मला परवडत नाही, हा या ह्याच्यामध्ये भारतीय खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळे हे भाज्या खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि ज्या पद्धतीचा भाजीपाला आपल्याकडे बाजारात येतो, म्हणजे एक तर मुळात आपण आता बघतो की आपल्या बाजारपेठा या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं आणि ह्यांनी अशा नुसत्या फुलून गेलेल्या दिसतात. जगभरातल्या भाज्या, दूध हे सगळं ह्यांनी खूप एकदम फुलून गेलेले दिसतात. तर आपण कधी मागे जाऊन याचा विचार केला आहे का की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच हे कुठून येत आहे, हा भाजीपाला कसा पिकवला जातो आहे, ह्यांचा रंग, आकार, चव कशी आहे. कारण ते दिसायला तर खूप छान दिसतात पण भाज्या कापायला वगैरे लागलं तर खूप असा उग्र वास येतो अनेकदा आपल्याला. रंग खूप छान दिसतो पण खायला गेलं तर बेचव लागतात.
1: म्हणूनच मला आवडत नाही पण खाव्या तर लागणार
2: असं नाही करून सांगणार. मॅडम आपल्याला एवढं छान सांगतायत की हे खायला पाहिजे आणि तू म्हणतोस आवडत नाही.
1: नाही पण माझ्यावर तोच प्रश्न आहे की मग तो वास काय येतो.
0: कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळा बाजारात भाजीपाला किंवा फळं आणायची म्हटल्यावर एक तर त्याच्यासाठी संकरित बियाणी वापरली जातात, त्याची चांगली मोठी जोमाने वाढ व्हावी याच्याकरता रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर टाकली जातात, आणि दुसरं म्हणजे त्याला काही कीड लागू नयेत म्हणून मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकं फवारली जातात, आणि त्यातलं खूप कमी कीटकनाशक त्या फळांवर किंवा भाज्यांवर राहतात. आणि पुन्हा हे सगळं म्हणजे घातलेलं खत असू दे, ते पाऊस पडल्यावर की आपण त्यांना पाणी घातल्यावर ते वाहत जाऊन इतर पाण्याचे स्रोत प्रदूषित करतं, आपण घातलेली जी फवारलेली कीटकनाशक असतात ती वातावरणात तशीच राहतात, आणि परागीभवनाला मदत करणारी मधमाशांसारखी काही उपयुक्त अशी आपले कीटक आहेत तर त्यांच्या पण आयुष्यावर हे परिणाम करत असतात. आणि एकूण परिसंस्था आहे तर त्याला हे खूप घातक असतात. मी मगाशी जे बोलले कार्बन फुटप्रिंट म्हणून, तर त्याच्यामध्ये हे तुम्ही कसं धान्य पिकवता हे पण त्याच्यावर
2: अगदी
0: असं करून जेव्हा ते बाजारात येतं, ते बाजारात येतं म्हणजे पहिल्यांदा घाऊक बाजार येतं, मग तिथून ते किरकोळ बाजारात येतं, किरकोळ बाजारातून ते स्थानिक विक्रेत्याकडे येतं आणि मग ते आपण घेऊन येतो. तोपर्यंत त्या भाजीतली जवळजवळ एक 50% तरी पोषण मूल्य जी काय असतील तर ती त्याच्यामधून पूर्णपणे निघून गेलेली असतात. बरं आपण घेतली ती, मी आणलं आणि मी फ्रीज मध्ये ठेवलं,
2: हो ना,
0: आणि मग मी बघणार असं आता की अरे नाही आता ही पालेभाजी आहे, नाही मला पण आता निवडायला मला वेळ नाहीये, मला सकाळी जरा लवकर निघायचं आहे, तर मी नाही आता हे काही करत जाऊ दे, मी दुसरं काहीतरी पटकन करते
2: बरोबर,
0: आणि मी ते त्या पद्धतीने करून निघून जाते. त्यामुळे त्या भाजीचा कधी वेळ येईल आणि मग ती मी कधी कापेन, कधी खाईन, तुम्हाला काय त्याच्यातून शरीरात मिळणार आहे? काहीच नाही. आणि विशेषतः जेव्हा ही अशा पद्धतीने घातक पद्धतीने रासायनिक पद्धतीने शेती केलेली जर ही असतील तर ही अन्नधान्य शेतकरी आणि ते खाणारे जे लोक आहेत यांच्यासाठी कॅन्सर पसरवणारीच भाजी ठरते. आपण बघतो आजकाल की ज्या पद्धतीने वेगाने कॅन्सर सगळीकडे पसरतो त्याच्यामागे तुम्ही जे अन्न खात आहात याचा खूप मोठा त्याच्यामागे समावेश आहे, हे कारण आहे खूप मोठं.
2: खरंय म्हणजे किती महत्वपूर्ण आहे नाही का हे की जो आपण आहार घेतोय तो कसा असायला हवा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण भाज्या आणतो सगळं आणतो पण त्याचा वापर कसा करायला पाहिजे हे खूप महत्वाचं तुम्ही छान सांगितलं मॅडम. बरं प्रफुल्ल तुला समजलं का आता आपल्याला मॅडमनी जे काय सांगितलंय ते, आणि याचा वापर तू सुद्धा आता जेवणामध्ये नाश्त्यामध्ये करायचंय असं मी तर करणारच आहे. पण मला असं वाटतंय हे सगळं माझ्या एकटीसाठी नाही हे आपल्या सगळ्यांसाठी आहे, तू लक्षात ठेव.
1: आणि मला भाज्या खाव्याच लागतील.
2: नक्कीच खाव्याच लागणार आहेत मॅडम. आता आपल्या आहारामधून आपल्याला जी मिळणारी पोषण मूल्य आहेत आणि या मायक्रोग्रीन मधून मिळणारी पोषण मूल्य, तर यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे यामध्ये कोणती पोषण मूल्य अशी आहेत की जी आपल्या शरीराला खूप छान उपयुक्त ठरू शकतात, काय सांगाल तुम्ही?
0: पालेभाज्यांच्याच रूपामध्ये हे येतं. तर आपण सर्वसाधारण जुडी धरली की एक जुडी आहे पालक आहे मेथी आहे, आपण ज्या रेग्युलर या भाज्या खातो पूर्ण वाढलेली त्याची आपण पानं काढलेली असतात, तर या एक जुडी पेक्षा जर तुम्ही मायक्रोग्रीनचे छोटेसे असतात असे तर ते तुम्ही जर एक त्याच्याबरोबर जर तुम्ही तुलना केली तर त्या संपूर्ण एक जुडी भाजीपेक्षा 40 पट जास्त पोषण मूल्य या मायक्रोग्रीन्स मध्ये असतात. हो त्याच्यामध्ये खनिज असतात, त्याच्यामध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून काढणारे घटक असतात, अर्थातच तंतुमय पदार्थ जे आम्ही म्हणतो ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे जर तुम्हाला सध्याचे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत म्हणजे जसे की

0: मधुमेह झालं, रक्तदाब झालं, हृदयरोग झालं, यासारखे जे आजार आहेत तर त्यांच्याबरोबर तुम्ही लढत असाल तर हे मायक्रोग्रीन्स तुम्हाला पूर्ण पोषण देतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी आहेत आणि पोषण मूल्य मात्र जास्त आहे,
1: जास्त आहे.
0: असं असताना तुम्हाला कमी खायचंय, वजन कमी करायचंय, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे खूप मदत करतात मायक्रोग्रीन्स.
1: बरोबर, कारण आपण बघतो हल्ली वेगवेगळ्या प्रकाराने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.
0: हो,
1: म्हणजे अगदी जिम जॉईन करणं असेल किंवा
0: हो
1: बरंच आता खूप आलेत काय काय प्रकार, पण मला वाटतं हा खूप छान पर्याय आहे आपल्याकडे की एक नैसर्गिक
0: खाऊन वजन कमी करा.
1: हो नक्कीच मॅडम.
2: बरं, पुढचा माझा प्रश्न असा आहे मॅडम की जर मला या मायक्रोग्रीन्सची म्हणजे माझ्या घरात जर छोटे खाणी अशी शेती करायची असेल म्हणूया किंवा ते उगवायचं असेल म्हणा, तर ते मायक्रोग्रीन्स ही बागकामासाठी पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकतो का? पर्याय
0: नक्कीच होऊ शकतो. मला वाटतं प्रत्येकाला कुठेतरी आतमध्ये ही आवड असतेच बागकाम करावी. अनेक जण किमान एखादं झाड किंवा तुळस तरी जसं जमेल तसं आपल्या घराच्या खिडकीत ग्रिलमध्ये ठेवत असतात. त्यामुळे बागकाम करायची झाली तर सगळ्यात पहिले लागते तुम्हाला जागा, जागा अशी की जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित येऊ शकेल, किमान 3-4 कुंड्या व्यवस्थित राहू शकतील अशी तुम्हाला जागा पाहिजे. पण जर तुम्ही काही वस्त्यांमध्ये गेलात तिकडे तुम्हाला लक्षात येईल की खिडक्या सुद्धा नीट नाही आहेत. अशा अनेक आपल्याकडे गरीब वस्त्या आहेत, चाळी आहेत, त्यांना नाही वाटत का आपण काही लावावं?
1: खरंय.
0: तर त्यांना जर लावायचं असेल तर जागेअभावी त्यांना जमत नाही. पण मात्र मायक्रोग्रीन्सना कमी जागा लागत असल्याने ते तुम्ही असं जर तुमचं घर आहे तर तुमच्या घरामध्ये जो काही उजेड येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मायक्रोग्रीन्स करू शकता.
1: अच्छा.
0: हो, दुसरं तर बाग ही एक जिवंत परिसंस्था आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ना तुम्ही तिकडे ती आहे तिथे आणि मी तिकडे काही बघितलंच नाहीये तर असं नाही चालत. तुम्हाला त्याला तिकडे जातीने लक्ष द्यायला लागतं, कशी आहे बाग, थोडं साफसफाई करणं, कधी प्रसंगी त्याची काही छाटणी करणं, कीड आली आहे का, त्याला वेळेवर खत घालणं, किमान पाणी घालणं, एक असं बघणं, म्हणजे तुम्हाला एक त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो.
1: नक्की.
0: बरोबर आहे. तर आपली ज्या पद्धतीची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा खूप कठीण होतं अनेकदा. कधी आपल्याला कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं, 8-10 दिवस आपण बाहेर जातो, अशा वेळेला आपल्या झाडांची कोण काळजी घेणार, असा सुद्धा एक प्रश्न पुन्हा त्याच्यामध्ये उपस्थित होऊ शकतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा मायक्रोग्रीन्स हा उत्तम पर्याय आहेत. यांचं लाइफ सायकल 10-15 दिवसांचं असतं आणि जर तुम्हाला माहिती आहे, प्लान आहे की आपण जाणार आहे पुढे, तुम्ही त्या आठवड्यात लावलेच नाहीत, आल्यावर परत सुरू केले, हे करू शकता. आणि समजा माझ्याकडे बाल्कनी आहे, जागा आहे उपलब्ध, माझ्याकडे वेळ पण आहे, माझी खूप इच्छा आहे सगळं करायची, असं जरी असलं तरी अनेक रहिवाशी संस्थांमध्ये असे नियम आहेत की नाही, तुम्ही कुंड्या नाही लावायचा, रंग खराब येतो, ते ओघळून येतं, किंवा काय मग शेजारीच कंप्लेंट करतात आमच्या घरात गळतंय, पाणी कुठून कसं येतं सांगू शकत नाही. पण ते अशा काही ना काही कारणांनी ना तुम्हाला तुमची छोटीशी ही बाग जोपासणं, म्हणजे कुठे नेहमी एवढं सगळं करत बसा त्यापेक्षा नको काही करायला, असं म्हणून आपल्याला होत असतं. तर या सगळ्या ज्या अडचणी आहेत ना त्या तुम्हाला मायक्रोग्रीन्ससाठी येतच नाही, कारण ह्याच्याकरता तुम्ही खूप छोटीशी भांडी वापरता. म्हणजे घरात एखादं फुटकं पातेल आहे, कान तुटका मग आहे, किंवा जेवण आपण मागवतो त्याचे ते डबे असतात छोटे, दह्याचे डबे, एवढ्या छोट्या ह्याच्यात तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्ही कुठेही खिडकीत, तुम्ही घरात म्हणजे अगदी तुमच्या घराला खिडकी नाहीये पण येणारा जो उजेड आहे तेवढ्या उजेडामध्ये तुम्ही हे ठेवून उत्तम मायक्रोग्रीन्स अगदी नक्की उगवू शकता. त्यामुळे मी तर म्हणेन शहरी लोकांसाठी हे एक उत्तम वरदान आहे की तुम्ही अशा पद्धतीने आपला जो काही मोजका वेळ आहे तो देऊन तुम्ही हे करू शकता. तर याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जसं म्हटलं की अशी घरातली तुमची भांडी, माती मात्र याच्याकरता तुम्हाला चांगली वापरायला लागते. जर तुम्हाला शेण मिश्रित माती मिळाली तर तशी माती विकत घेऊन या.
1: हो हो, चांगली माती आणून मग त्याची आपण लागवड. हो,
0: नेहमी आपण कुंड्या भरतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण खाली त्याला आवर्जून असं भोक पाडतो की एक्स्ट्रा काही पाणी असेल तर ते निघून जाईल म्हणून. मात्र याची लागवड करताना आपण त्याला खाली छिद्र नाही पाडणार आहोत, आपण ऍज इट इजच ते ठेवणार आहोत. आणि माती एकदा तयार झाली अशा पद्धतीने की त्याच्यात आपल्याला बिया लावायच्या आहेत.
1: बरोबर.
0: असं तर तुम्ही त्या बिया घालायच्या आहेत, थोडस वरून अजून एक मातीचा किंचित थर द्यायचा आहे आणि काय नाही थोडस पाणी घालायचं, अगदी 1/2 कप पाणी घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जरा पाण्याचंच फक्त लक्ष द्यायला, हो, कारण जास्तीचं झालेलं पाणी बाहेर निघून जाऊ शकत नाहीये किंवा त्याला खूप सूर्यप्रकाश पण मिळत नाही की बाबा त्याचं वाफ होऊन निघून गेलं असंही नाही होते. त्यामुळे 2 दिवसातून वगैरे घातलं तरी चालेल. आणि तुम्ही असं हात लावून बघा, माती ओलसर वाटली तर चक्क घालू नका, कोरडं वाटलं तर थोडंसं घाला, नाही तर अन्यथा पाणी

0: घालू नका.
1: बरोबर.
0: ते जे पाणी आपण घातलेलं आहे, कोकोपीट घातलेलं आहे, तर ते पाणी पण धरून ठेवत असतं, तर त्याच्यावर ते उगवून येऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी लागणारी बियाणी तुम्ही म्हणाल तर आपलं स्वयंपाकघर ही आपली बियाण्यांची बँक आहे.
2: मॅडम,
1: आता आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार करतोय तर महिला शेतकरी पण आहेत किंवा महिलांचे काही बचत गट असतात, तसंच तरुण उद्योजक आहेत किंवा काही FPO आहेत, तर त्यांना या मायक्रोग्रीन्सच्या व्यवसायात काही संधी आहेत का?
0: अर्थात हा एक ग्रीन स्टार्टअप असू शकतो नवीन उद्योजकांसाठी, त्याचबरोबर महिलांचा तुम्ही उल्लेख केला तर हे खूप चांगलं असू शकतं. कारण याच्यात त्या मनाने समजा जर शेती करायची झाली तर इतर जे खूप कष्टाची कामं जी असतात अगदी बाहेर करायला लागतात, तशी खूप कष्टाची कामं याच्यामध्ये नाही, त्यामुळे आरामात अगदी बसून तुम्ही एखादा पॉली हाऊस उभारून असं त्याच्यामध्ये हे तुम्ही करू शकता. तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा थोडी जागा आहे, तर तिकडे तुम्ही हे सगळं तयार करून एखादी तुमची जर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल तर त्याच्या मार्फत तुम्ही ह्याची विक्री करू शकता.
2: खूप सुंदर माहिती तर मिळालीच आहे, तर ही तेवढी सुंदर मॅडमने सांगितलेली आहे. मॅडम, पुढचा प्रश्न माझा असा आहे की पुढील 5 वर्षात भारतात मायक्रोग्रीन्स आणि पर्यावरणपूरक आहार याबाबत आपण कोणते बदल अपेक्षित करता, काय सांगाल?
0: लोकांमध्ये तर जाणीव जागृती वाढते आहे, तुमच्यासारखी माध्यमं आहेत की जी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणत आहेत. आम्ही सुद्धा संस्था म्हणून या पातळीवर काम करत असतो, कृषी विभागातर्फे सुद्धा विविध, आता आम्ही जसं मुंबईत काम करतो त्या पद्धतीने कोकण किनारपट्टीमध्ये आमचं पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काम चालतं. आणि मग तिथे आम्ही सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक शेती किंवा शाश्वत शेती म्हणून सेंद्रिय शेतीला आम्ही उत्तेजन देत असतो, तर त्यावेळेला आम्हाला तिकडच्या कृषी अधिकाऱ्यांचं खूप उत्तम सहकार्य मिळतं. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे अनेक उपक्रम त्यांनी सुद्धा सुरू केलेले. तर जेव्हा एवढं शेतकऱ्यांपासून जेव्हा हे सगळं बदल व्हायला सुरुवात होते, जेव्हा बाजारात सुद्धा ऑर्गॅनिक या गोष्टीला विशेष वलय प्राप्त होतं आणि लोक ज्या वेळेला जागृत होतात, तर तेव्हा हे बदल नक्की होऊ शकतात.
2: तर श्रोते हो, आजच्या चर्चेतून आपण जाणून घेतलं की मायक्रोग्रीन्स हे केवळ पौष्टिक अन्न नाहीये तर पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धित व्यवसायाची संधी सुद्धा आहे.
1: अगदी नक्की प्रफुल्ल, म्हणजे अगदी मोलाची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. आणि या माहितीसाठी आणि सगळ्या मार्गदर्शनासाठी संगीता खरात मॅडम यांचे आपण अगदी मनपूर्वक आभार मानूया. तर श्रोते हो, पुढील भागामध्ये पुन्हा एका नव्या विषयासह भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा, पर्यावरण जपा आणि फार्म टू सिटी ऐकत रहा.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त। झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार। ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं। महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल। दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम। हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेचा समारोप करताना त्या म्हणाल्या की या व्यवस्थेत केवळ सरकारी अधिकारी आणि कायदेतज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल।
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है। विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है। इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है।
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे, कारण नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं। निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। आज अनेक ठिकाणी वनजमिनी आहेत पण तिथं वन दिसत नाही। शाश्वत पुनर्नवीकरणाचा अर्थ केवळ झाडं लावणं हा नाही तर त्याच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या। केंद्रीय मंत्री मनोहर लाल तसंच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू उर्फ गोपाल सिंह भोगता आज उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच्या चकमकीत मारला गेला। जवळपास 20 वर्ष फरार असलेला ब्रिजेश गंजू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं 30 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं। हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जाळपोळ, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले यासह 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होते। पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर होता। UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं। बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। UPI वर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता। त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। UPI शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले।
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे UPI आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन जे केलंय ते सगळ्या

0: समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
1: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकांवर नावकोरलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वल्वरीवन आणि विदर्सा विनोद यांनी सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं. तर याच क्रीडा प्रकाराच्या वैयक्तिक गटात एला वेनिल वल्वरीवन हिनं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंदाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आजच्या सामन्यात 37 धावा करून तिनं एकंदर 4,788 धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडला. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियाल हिनं महिलांच्या 60 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे या स्पर्धेतलं तिचं पदक निश्चित झालं आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत मात केली. बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत महिला संघानं कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना यजमान जपानशी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं इंडोनेशिया आणि सिंगापूरचा पराभव केला तर पुरुष संघानं इंडोनेशियावर मात केली पण इराणकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नागोया इथं ऑलिम्पिक विलेजला भेट देऊन भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली.

नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. नदी किनाऱ्यावर उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमध्ये तसंच रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. पुरानं जमलेला गाळ उपसण्यासाठी सुमारे 3 ते 4 महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महिला अंतिम फेरीत दाखल, दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, गणेशोत्सवातल्या आजच्या या सोमवारच्या मंगल प्रभाती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत.

शंभू शंकराच्या आळवणीने आज आपण वंदन कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि या गीतानंतर आपण दासबोधातील पुढला समास श्रवण करणार आहोत.

जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक सहावा देवशोधन नाम समास तिसरा मायोद्भव निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। निर्गुण आत्मा तो निश्चळ जैसे आकाश अंतराळ घन दाट निर्मळ निश्चळ सदोदित जे खंडलेच नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाढ अतिसूक्ष्म जे दिसेना ना भासेना जे उपजेना ना नासेना जे येईना ना जाईना परब्रह्मते जे चळेना ना ढळेना जे तुटेना ना फुटेना जे रचेना ना खचेना परब्रह्मते जे सन्मुखची सर्व काळ जे निष्कलंक आणि निखळ सर्वांतर आकाश पातळ व्यापुनी असे। समर्थ सांगतायत की आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो, तो आकाश व अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो। आत्मा हा अखंड उदंडाहुनी उदंड गगनाहुनी व्यापक आणि सूक्ष्म आहे, जो दिसतही नाही भासत नाही उपजत नाही कुठे येत नाही जात नाही असं ते परब्रह्म। तुटत नाही फुटत नाही रचलं जात नाही किंवा खचतही नाही, ते सर्व काळ सन्मुखच असतं आणि निष्कलंक आणि निश्चळ असून आकाश पाताळ आदी सर्वांच्या अंतरी ते व्यापून असतं।

अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले, या कर्दमाचा विचार करू जाणते योगीश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिते, जड सकळ पंचभौतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे, उसामधील घेई जे रस येरते सांडी जे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा, रस नाशवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. समर्थ सांगतायत की परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असतं, तर माया ही सगुण असून नाश पावते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवलेलं असतं. पाणी मिसळलेलं दूध असेल तर राजहंस जसं त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो, प्राशन करू शकतो, त्याचप्रमाणे सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात. अचेतन आणि शबल असलेल्या पंचभौतिक सृष्टीत आत्मा उत्प्रोत व्यापक असतो आणि तो नित्यानित्य विवेकाच्या योगे कळतो. उसामधला रस ग्रहण करून उरलेल्या चोथ्याचा जसं त्याग करावा लागतो, त्याचप्रमाणे त्या पंचभौतिक या पंचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश हा विवेकाने ओळखावा. उसाचा रस पातळ असून नाशिवंत, पण आत्मा शाश्वत आणि निश्चळ, रस अपूर्ण तर आत्मा परिपूर्ण. आल्यासारखे दुसरे एखादं असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता, पण त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. तरी दृष्टांतामुळे विषय जसं समजतो म्हणून आत्म्याचा दृष्टांत दिला आहे. आत्म्यासारखे एक असावे मग ते दृष्टांत असे द्यावे, दृष्टांत मीसे समजावे कैसे तरी.

ऐशी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैशी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची, वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारली भूमंडळ, भूमंडळाची उत्पत्ती जीवनेणू झाले किती, परंतु ब्रह्म आदि अंती व्यापून आहे, जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेचे नासले, परीमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे, घटापूर्वी आकाश असे, घटामध्येही आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे, तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर। समर्थ सांगतात, आकाशात वायूची झुळूक यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली, वायूपासून तेज आले, तेजापासून जल उत्पन्न झाले, जलापासून पृथ्वी आकारास आली, भूमंडळापासून अनेक जीव उत्पन्न झाले, आणि किती जीव उत्पन्न झाले हे सांगता सुद्धा येत नाही, परंतु त्या सर्वांच्या आदी अंती ब्रह्म व्यापून आहे, जे जे काही निर्माण होते ते सर्व नाश पावते, पण मुळात ब्रह्म सर्वत्र संचारलेलं असतं, जे जसेच्या तसं असतं आणि त्यात बदल होत नाही। घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतंच, घट निर्माण झाल्यावर त्यामध्ये आकाश भासू लागतं, पण नंतर घट फुटला तरी आकाश जसेच्या तसे असते, त्याचा नाश होत नाही। तसंच परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ असतं, सर्व चराचर त्यात सामावून जातं।